नमस्कार. 233 एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झाचेर आमी आकाशवाणी पणजे केंद्राच्या म्हादय चॅनला वयल्यान उलयता. त्याच वांगडा 1278 किलोहर्ट्झाचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटा न्यूज ऑन AIR. आयज वार मंगळार 3/38/1948 म्हळ्यार 23 जून 2026. सकाळची 5:55:40 जातात. आयच्या आकाशवाणी पणजे केंद्राच्या प्रसारणातल्या कार्यावळीक आतां आमी सुरवात करता. सुप्रभात.

आयचे विचार करण निकतेच तुमेकडे कार्यावळींची सुरवात जाल्ली आसा. गांधीजीचो होच विचार मुखार व्हरुया, सदाचरण करुया, देवाची सेवा करुया.

0: ऐकपणे ह्या देशभक्ती गीता सांगता आयची आमचो आधारिकार ओळीतल्यान सोंपता. आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादेव चॅनल ऐकूया शेतकामत्यांक माहिती ही कार्यावळ. आज या कार्यावळीन ऐकूया गोरवांक वेसिना ह्या विशयाचेर महेंद्र वाळे हांणी दिल्ली माहिती.
1: वासिना म्हळ्यार कितें? साथीच्या दुयेंसाचे निष्क्रीय जंतू गोरवाच्या आंगात सोडटात. हाका लागून रोग प्रतिकारक शक्ती तांचेर हल्लो करता आनी एक कडेन जाता. ही एक कडेन आयिल्ली शक्ती टिकून उरता. जर खरेंच दुयेंस आयलें जाल्यार त्या जंतूंक ही शक्ती नष्ट करता. हाकाच वासिना करप अशें म्हणटात. गोरवांची दुयेंसां पयसावपाक वासिना करून घेवप भोव गरजेचें. वेळा वेळार त्या त्या हंगामाक त्या त्या दुयेंसाची वासिना करून घेतली जाल्यार दुयेंसां जायनात. पूण आमी हाजेर लक्ष दिनात आनी ताकाच लागून गोरवांक लाळ खुरकूत म्हळ्यार FMD, फऱ्या म्हळ्यार ब्लॅक क्वॉटर, घटसर्प म्हळ्यार हेमोरेजीक सेप्टेसिमिया, बुळकांड्या म्हळ्यार रिंडर पेस्ट अशीं वेगवेगळीं दुयेंसां जातात. गोरवांक दुयेंसां जावन उपाय करचे पेक्षा ते जावचेच न्हय म्हण आमी वासिना करपाकच जाय. थोड्या शेतकारां मदीं ह्या वासिना विशीं गैरसमजुती आसात. त्यो म्हळ्यार वासिना केल्यार गोरवां मरतात, दूद कमी जाता, दुयेंत पडटात, वासिना म्हारग आसतात,

बारा वर्सान पांच मिनटांचे घरकूल एक खासा बायलां खातीर आशिल्ली कार्यावळी तुमकां आयकुपाक मेळटली. आज ह्या कार्यावळीन आयकात सेतू ही मिलन तलावळीकर हांची कथा, उपरांत नंदा सुगिरे हांची कविता तुमकां आयकुपाक मेळटल्यो. एक वर्सान पांच मिनटांचेर आयकात कानावळा. एक वर्सान चाळीस मिनटांचेर हवामान तुमकां जाणून घेवपाक मेळटलें, आयकपाक मेळटली कोंकणी गितांची सदाफुली ही कार्यावळ. दोन वरांचेर आयकात मिड डे न्यूज इन इंग्लीश. दोन वर्सान पंदरा मिनटांचेर दोपहर समाचार तुमकां आयकपाक मेळटले. अडेज वरांचेर चित्रसंगीत ही कार्यावळ तुमकां आयकपाक मेळटली. तीन वर्सान धा मिनटांचेर आमची ही सभा सोंपतली.

एकदम चाहिँ सान्जबेरी चाहिँ सफा सुरजतले सान्जबेरी चाहिँ 5 वर्षसम्म 30 मिनट चाहिँ इङ्ग्लिस युवा नि कार्यवाहीसँग तान आज कार्यवाही मेन्टल हेल्थ ब्रेभिङ द हर्स भाषा भाषास्थली ह्या विषयाचेर ह्या कार्यवाही भाग्यतले संयुक्त कुलकर्णी वेदिका जैन मारिया लेन्चो फदीन खान आणि अल्रो अल्मेडा युवानी इंग्लिश ह्या कार्यावळीत ही भाषा पास तुमकां ऐकपाक मेळटली. 10 वर्सांत 15 मिनटांचेर रोजगार वृत्त तुमकां ऐकपाक मेळटले. शब्द लेखात 10 वर्सांत 15 मिनटांचेर कांतारा 10 वर्सांत 35 मिनटांचेर मराठी चित्रपट संगीत बरोबर 7 वरांचेर 7 वर्सांत 30 मिनटांचेर चावडेर ह्या कार्यावळीत आज ऐकात सुपारीची लागवड ह्या विषयाचे किशोर भावे हांणी दिली माहिती. 8 वर्सांत 15 मिनटांचेर गीत गजल ही कार्यावळी तुमकां ऐकपाक मेळटली.

8 वर्सांत 30 मिनटांचे इंग्लीश कार्यावळीन लर्न टू कंट्रोल युअर मायंड ह्या विशयाचेर शांता नागराजन हांचे उलोवप तुमकां आयकपाक मेळटले. 8 वर्सांत 45 मिनटांचेर आयकात समाचार संध्या. न्यूज 8:09 9 वरांचेर स्पॉटलायट. 9 वर्सांत 15 मिनटांचेर मनी टॉक ही कार्यावळ तुमकां 9 वर्सांत 30 मिनटांचेर आयकपाक मेळटली. 9 वर्सांत 45 मिनटांचेर आयकात मंथन. 10 वरां ते 11 वरां मजगतीं आयकात गोंयची ल्हारां ही कार्यावळ.

नमस्कार, हांव मनाली प्रभू गांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. गोंय भलायकी संचालनालय मुंबयच्या टाटा मेमोरियल सेंटरच्या कॅन्सर एपिडेमियोलॉजी केंद्र आणि युनायटेड किंगडमच्या ऑक्सफर्ड विद्यापीठामधी गोवा कॅट्स लॉन्जिट्युडनल कोहर्ट स्टडी 2026 ह्या महत्वाच्या प्रकल्पा खातीर मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांच्या हजेरेंत कबलात जाली. ह्या वेळार सरकारी अधिकारी आणि हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. मणिपुरात कार्यरत आशिल्लो आणि बंदी घाल्ल्या पीपल्स लिबरेशन आर्मी संघटनेच्या वॉन्टेड सदस्याक गोय पोलिसांच्या गुन्ह्या फाट्यान व्हडा हुशारीन अटक केल्या. अनुसूचित जाती आणि जमाती विद्यार्थ्यांखातीरची गोय इन्फोटेक महामंडळाची लॅपटॉप येवजण जाहीर जातकच ताचो लाव 10वी पास जाल्ल्या भुरग्यांनी घेवचो असे आवाहन गोय शालांत मंडळान केला. बायला आणि भुरगी उदरगत संचालनालयान प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा खातीर नामांकना अर्ज मागयल्यात. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय 26 जूनाक आंतरराष्ट्रीय घुवळी वखदां सेवन आणि बेकायदेशीर व्यवहार विरोधी दीस पाळटले. आधार एपाक लोकांचो बरो प्रतिसाद मेळपाक लागला आणि ह्या एपान सुरू जाल्ले उपरांत 5 महिन्या परस उण्या काळात 31 दशलक्ष डावनलोडाचो आंकडो हुपला. धारबांदोडा तालुक्यातल्या पिलये हांगाच्या श्री भूमिका देवस्थान परिसराचे सुशोभीकरण आणि रोषणाई प्रकल्पाचो बुन्यादी फातर साळगाव मतदारसंघाचे आमदार आणि गोय पर्यटन उदरगत महामंडळाचे अध्यक्ष केदार नायक हांणी घालो. हॉकीत आयज FIH प्रो लीग सर्तीत भारतीय दादल्यांच्या हॉकी पंगडाचो कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्ताना आड खेळ जातलो. आयज कॅलिफोर्नियात सुरू जावपी अमेरिकन ओपन सुपर बॅडमिंटन सर्तीत स्टार शटलर लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा भारताचे फुडारपण करतली. गोयात फाटले 2 दीस काय वाठारांनी पावसान नेट धरला, ताका लागून गरमेपासून थाकाय मेळ्या. तापमानात लेगीत काय अंशांनी घट जाल्या. भारतीय हवामान खात्यान अस्तंत बंगाल, कर्नाटक, तेलंगणा, केरळ, गोय, ओडिशा आणि देशाच्या ईशान्य वाठारांनी गडगड वारे आणि व्हडा प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: वर्सा भारताच्यो माजी पंतप्रधान इंदिरा गांधी हांचे धाकटे पूत संजय गांधी हांका 23 जून 1980 हे दिसा एका विमान अपघातांत मरण आयले. आयचेच दिसा 1996 वर्सा शेख हसीना वाजीद हांणी बांगलादेशाच्यो पंतप्रधान म्हणून सोपूत घेतलो. 23 जून 2016 हे दिसा ब्रिटनाच्या लोकांनी युरोपियन युनियन म्हळ्यार ब्रेक्सिट सोडपा खातीर मतदान केलें. 51.9% लोकांनी ह्या प्रस्तावाचे बाजून मतदान केले तर 48.1% लोकांनी ताका विरोध केलो. ताचे उपरांत ब्रिटनान युरोपियन युनियनातल्यान भायर सरपाची घोषणा केली. तर ह्यो आनी अश्यो खास गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 23 जून.
1: दिन विशेष.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. गोंय भलायकी संचालनालय मुंबयच्या टाटा मेमोरियल सेंटरच्या कॅन्सर एपिडेमियोलॉजी केंद्र आणि युनायटेड किंगडमच्या ऑक्सफर्ड विद्यापीठामधी गोवा कॅड्स लॉंजिट्युडनल कोहर्ट स्टडी 2026 ह्या महत्वाच्या प्रकल्पा खातीर मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांच्या हजेरेंत काल कबलात जाली. सरकारी अधिकारी आणि हेर मानेस्त हजर आशिल्ले. ह्या अभ्यासात गोयातल्या सुमार 1,00,000 नागरिकांचो गोडेमुताचे, काळजाची दुयेसां, कॅन्सर आणि श्वसना संबंधी दुयेसांचो अभ्यास करून दुयेसाक कारण थारपी घटक वळखपाक, प्रतिबंधक भलायकी यंत्रणा घटमूट करप आणि वैज्ञानिक आधाराचेर धोरण निर्मितीक मजत करप हो या प्रकल्पाचो हेत आसा. ह्या संशोधना उपरांत भलायकी धोरण आखपासयत आवश्यक ते उपाय तशेंच जतनाय घेवपाक मजत जातली अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगलां. मणिपुरात कार्यरत आशिल्लो आणि बंदी घाल्ल्या पीपल्स लिबरेशन आर्मी संघटनेच्या वॉन्टेड सदस्याक गोय पोलिसांच्या गुन्यांव खाट्यान वडा हुशारीन अटक केल्या. फाटल्या 20 वर्सा सावन तो फरार आशिल्लो. पोलिसांनी दिल्ल्या माहिती प्रमाण नोंग थोंग बाम इंगो उर्फ कृष्णा उर्फ लाल हो पीएलएचो स्वयंघोषित लेफ्टनंट कर्नल आशिल्लो. ताका फातोडा मडगाव भागातून शुक्रारा दिसा ताब्यात घेतलो. उपरांत ताका मणिपूर पोलिसांच्या सुवाधीन केला. पोलिसांच्या म्हणण्याप्रमाण 5 जूनाक मणिपूर पोलिसांनी खंडणी प्रकरणात अटक केल्ल्या 2 उग्रवाद्यांकडल्यान इंगोची माहिती मिळी. त्या माहितीच्या आधारार गोय पोलिसांनी सापळो रचून ताका अटक केली. प्रकरणाची तपासणी मुखार सुरू आसा. अनुसूचित जाती आणि जमाती विद्यार्थ्यांखातीरची गोय इन्फोटेक महामंडळाची लॅपटॉप येवजण जाहीर करतकच ताचो लाव 10वी पास जाल्ल्या भुरग्यांनी घेवचो अशें आवाहन गोय शालांत मंडळान केला. आनीक कांय दिसां भितर ह्या लॅपटॉप येवजणे खातीर अर्ज करपाचे पोर्टल सुरू जातले. पात्रताय आशिल्ले विद्यार्थी ऑनलायन फॉर्म भरून या योजने खातीर अर्ज करूंक शकतात. समिती सगळ्या अर्जांची तपासणी करून दर तालुक्यातल्यान पहिल्या 5 चले आणि 5 चलयांची निवड करतली. अर्ज करपाची तारीख काय दिसा भितर जाहीर करतले. पोखिला लेखतेपी ही आसामी गायिका 4 दशकां परस चड काळा सावन कार्बी संगीत क्षेत्रात कार्यरत आसा. 300 परस चड पदां गायिल्ल्या ह्या गायिकेक अनुवर्साचो देशाचो सर्वोच्च नागरी भोवमान पद्मश्री फाव जाला.
1: From local AIR broadcasts to the defined production of her first cassette, Kanghon, she began to weave the Karbi soul back into the national fabric. The turning point came through a collaboration with Zubeen Garg, infusing ancient chants with modern energy to capture the hearts of a new generation. 50 years, 300 songs. She has brought Karbi music out of the hills into people's hearts. Today, Pokhila remains the matriarch of Karbi music, writing, mentoring, performing.
0: बायला आणि भुरगी उदरगत संचालनालयान प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार खातीर नामांकना अर्ज मागयल्यात. हो एक प्रतिष्ठीत राष्ट्रीय पुरस्कार जो भारत सरकार भुरग्यांच्या वेगवेगळ्या मळार केल्ल्या असाधारण कामगिरीची वळख करून दिवपा खातीर दितात. शौर्य, समाजसेवा, पर्यावरण, खेळ, कला आणि संस्कृताय, विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा 6 श्रेणीत गुणवंत भुरग्यांचो भोवमान करपा खातीर हो पुरस्कार सुरू केला. ऑनलायन नामांकन शिफारस अर्ज सादर करपाची निमणी तारीख 31 जुलै 2026 आसा. धारबांदोडा तालुक्यातल्या पिलये

हाच्या श्री भूमिका देवस्थानाच्या परिसराचे सुशोभीकरण आणि रोषणाई प्रकल्पाचो बुन्यादी फातर साळगाव मतदारसंघाचे आमदार आणि गोय पर्यटन उदरगत महामंडळाचे अध्यक्ष केदार नायक हांणी घालो. जीटीडीसीन चालीक लायिल्ल्या ह्या प्रकल्पाचो हेत देवळाच्या परिसराचे सौंदर्य आणि आध्यात्मिक वातावरण अधिक समृद्ध करप तशेंच भक्त आणि पर्यटक हांचे खातीर सुविधा सुदारप असं आसा. आधार एपाक लोकांचो बरो प्रतिसाद मेळपाक लागला आणि एप सुरू जाले उपरांत 5 म्हयन्या भितर ताच्या उण्या काळात 31 दशलक्ष डावनलोडाचो आंकडो हुपला. जिवीत सोपे करपा खातीर तयार केल्ल्या आधार एपावरवी लोकांक मोबायल नंबर अपडेट करप आपलो पत्तो अपडेट करप ही कामां सोपी जाल्यात. आधार एप्लिकेशन आधारधारकांक तांची वळख बाळगुपाक दाखोवपाक धाडपाक आणि तपासपाक सुरक्षीत सोयीस्कर आणि गुप्ततायेक प्राधान्य असो मार्ग दिवपा खातीर तयार केला. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय 26 जूनाक आंतरराष्ट्रीय घुवळी वखदा सेवन आणि बेकायदेशीर व्यवहार विरोधी दीस पाळटले. ह्या कार्यक्रमाचो भाग म्हणून गोय सरकारच्या समाज कल्याण खात्यावतीन गोयात 17 ते 26 जून मेरेन नशामुक्त भारत अभियान विकसित भारत की पहचान ह्या संकल्पनेखाला वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून जागृताय करतले. ह्या सप्तकात शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांखातीर पोस्टर मेकिंग घोषणा बरोवप निबंध बंद लेखन सर्त आयोजित केल्या तशेंच जागृताय रॅली लेगीत काडपाचे आसात. गोयच्या रणजी क्रिकेट पंगडा खातीर नवो प्रशिक्षक नेमपाची आस्त आसा हे विशीं जीसीएचो विचार चल्ला. हॉकीत आयज एफआयएच प्रो लीग सर्तीत भारतीय दादल्यांच्या हॉकी पंगडाचो कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्ताना आड खेळ जातलो. काल रॉटरडॅम लेगातल्या निमाण्या मॅचीत संवसारीक भारतान दुसऱ्या ह्या क्रमांकाच्या नेदरलँडाचेर 3-2 अशे जैत सोडले. गोयात फाटले 2 दीस कांय वाठारांनी पावसान नेट धरला ताका लागून गरमेपासून लोकांक थाकाय मेळ्या. तापमानात लेगीत कांय अंशांनी घट जाल्या. गोय वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण राज्यात चडांत चड तापमान 31 अंश सेल्सियस आणि उण्यात उणे तापमान 25 अंश सेल्सियस इतले नोंद जाला. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 7 वरां जावन 20 मिनटांचेर. नमस्कार.

0: Ay, qué amo que el cabrón.
1: नमस्कार हांव देवश्री कामत ह्यो आसात काम खेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सांजे नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात जावपी दुसऱ्या नागरी सन्मान सुवाळ्यात 2026 पद्म पुरस्कार प्रदान करतली. राष्ट्र पयली म्हळ्यार नेशन फर्स्ट हे तत्व भारताच्या वेगान वाडपी विश्वसनीय आनी भरवशाच्या जागतीक शक्तीत जावपी परिवर्तना फाटले मुखेल प्रेरणास्थान आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणले. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी लक्झमबर्गचे उपप्रधानमंत्री आनी परराष्ट्र मंत्री झेवियर बेटेल तशेंच लक्झमबर्गाच्या जन

आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्म सन्मान प्रदान करणार। राष्ट्र प्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी सरकार कार्यरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। उत्तर प्रदेशातल्या लखनौमधल्या कोचिंग क्लासमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू तर 9 जण जखमी। देशात आतापर्यंत 5 लाख नागरिकांनी केला अवयव दानाचा संकल्प। आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ। लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा करणार भारतीय संघाचं नेतृत्व। आता सविस्तर बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील 2026 पद्म सन्मान प्रदान करणार आहेत। यामध्ये 2 पद्म विभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे। टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेते मामुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांसारख्या 65 मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते यावेळी पद्म पुरस्कारांनी सन्मान केला जाईल। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं 2026 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती। यापूर्वी 25 मे रोजी राष्ट्रपती भवनात पहिल्या टप्प्यातील 16 पार पडला होता। यामध्ये 66 पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला होता। गेल्या 10 वर्षात राष्ट्र प्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी विविध पावलं उचलण्यात आली असून जगात आज भारत सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आणि विश्वासार्ह शक्ती म्हणून उदयाला येत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। नवी दिल्लीत काल एका खासगी माध्यम संस्थेच्या वतीनं आयोजित संमेलनात ते बोलत होते। पंतप्रधान पुढे म्हणाले की सरकारच्या वतीनं वर्तमान स्थितीत देशाच्या विकासासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न आणि निर्णय देशाच्या पुढील 1000 वर्षासाठीच्या भविष्याला आकार देणारे आहेत। गेल्या 12 वर्षाच्या केंद्र सरकारच्या कार्यकाळात 45,000 गावांपर्यंत मोबाईल संपर्क यंत्रणा पोहोचली असून 6,000 नवीन टपाल कार्यालयं सुरू करण्यात आली आहेत तर 75,000 बँक कर्मचारी कार्यरत आहेत अशी माहितीही पंतप्रधानांनी दिली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्लीमध्ये नाफेडच्या लिलाव पोर्टलचं उद्घाटन करणार आहेत। लिलाव प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, कार्यक्षमता आणि कामकाजात सुलभता आणण्याच्या दिशेनं उचललेलं हे महत्वाचं पाऊल आहे। भारत आणि मोरक्को दरम्यान दहशतवाद विरोधी संयुक्त कार्यसमूहाची काल नवी दिल्लीत बैठक झाली। भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे संयुक्त सचिव डॉ विनोद बाहडे आणि मोरक्कोच्या राष्ट्रीय न्यायिक पोलीस ब्रिगेडचे प्रमुख हिशाम बाली यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली। यावेळी दोन्ही देशांनी विविध प्रकारातील दहशतवाद, विशेषतः सीमावर्ती भागात सुरू असणाऱ्या अतिरेकी कारवाया यांची कडक निंदा केली। भारत आणि मोरक्को दरम्यान माहिती आणि कार्यप्रणालीविषयी परस्पर सहकार्य आणि देवाणघेवाण करण्याविषयी या बैठकीत सहमती झाली। नवी दिल्लीत सुरू असलेल्या 16 ब्रिक्स देशांच्या सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीदरम्यान काल चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याबरोबर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी द्विपक्षीय चर्चा केली। यावेळी भारत आणि चीन दरम्यानचे संबंध सामान्य बनवण्यासाठी करण्यात येत असलेल्या आणि परस्पर सहकार्य वाढवण्यासाठीच्या प्रयत्नांचा आढावा घेण्यात आला। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। उत्तर प्रदेशातल्या लखनौमधल्या अलीगंज इथल्या एका कोचिंग क्लासमध्ये काल लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत। त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी

की चार जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी लखनौ विकास प्राधिकरण, अग्निशमन विभाग आणि वीज वितरण विभागातील चार अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. तसंच या दुर्घटनेच्या तपासासाठी योगी आदित्यनाथ यांनी विशेष तपास पथकाची नेमणूक केली असून त्यांनी सात दिवसात याबाबतचा अहवाल द्यायचे निर्देश दिले आहेत. आगीच्या भक्षस्थानी पडलेली इमारत पोलिसांनी सील केली असून अधिक तपास करण्यासाठी या भागात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल घटनास्थळी जाऊन पाहणी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तसंच जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी समाज माध्यमावरील संदेशात केली आहे. कतारमधील रास लाफान इथं सर्वात मोठ्या गॅस निर्मिती कारखान्यात परवा रात्री झालेल्या स्फोटामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 12 भारतीयांचा समावेश आहे. या दुर्घटनेत 66 जण जखमी झाले आहेत. दोहा इथल्या भारतीय दूतावासानं 12 भारतीयांच्या मृत्यूची बातमी खरी असल्याचं स्पष्ट केलं असून त्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. दोहा इथल्या भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांच्या आपण सतत संपर्कात असून ते दुर्घटनाग्रस्त भारतीयांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करत असल्याचं एस जयशंकर यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. देशात 5 लाख नागरिकांनी अवयव दानाचा संकल्प केला असून हा आतापर्यंतचा देशातील सर्वोच्च विक्रम आहे. अवयव दान आणि त्वचा दानाबद्दल नागरिकांमध्ये वाढत असलेल्या जागरूकतेचं आणि सामूहिक जबाबदारी घेण्याप्रती वचनबद्धतेचं हे प्रतीक असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. अवयव आणि त्वचा दानामुळे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षित असणाऱ्या हजारो रुग्णांना यामुळे नवजीवन मिळण्याची आशा निर्माण होते. सरकारनं सामाजिक जबाबदारी विकसित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं हे यश असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. राष्ट्रीय अवयव आणि त्वचा प्रत्यारोपण समितीचे संचालक डॉ अनिल कुमार यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याबद्दल नागरिकांचे आभार मानले आहेत. तसंच देशातील सर्व राज्य सरकारांनाही धन्यवाद दिले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. मजूर पक्षाचं प्रमुख पदही त्यांनी सोडलं आहे. ब्रिटिश पार्लमेंटचं अधिवेशन येत्या सप्टेंबरमध्ये सुरू होणार असून त्याआधी नवीन नेत्याची निवड होईपर्यंत आपण पदाचा कार्यभार सांभाळणार असल्याचं स्टार्मर यांनी जाहीर केलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतील फिलाडेल्फिया इथं आय गटात झालेल्या फ्रान्स आणि इराक दरम्यानच्या सामन्यात फ्रान्स संघानं विजय मिळवला तर अर्लिंग्टन इथं जे गटात झालेल्या सामन्यात अर्जेंटिनानं ऑस्ट्रेलियाचा 2-0 असा पराभव केला. अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीनं जर्मनीच्या मिरोस्लाव क्लोसचा 16 गोलांचा विक्रम मागे टाकत विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू म्हणून मान मिळवला आहे. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून कॅलिफोर्नियामध्ये प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहेत. पुरुषांच्या एकेरी गटात लक्ष्य सेनची लढत बेल्जियमच्या जुलियन कैरागीशी होईल तर किदांबी श्रीकांतचा सामना चिनी तैपाईच्या लियाओ जिओफू हिच्याशी होईल. महिलांच्या एकेरी गटात तन्वी शर्मा आणि जर्मनीच्या यवोन ली यांच्यात लढत होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्म सन्मान प्रदान करणार. राष्ट्रप्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी सरकार कार्यरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. उत्तर प्रदेशातल्या लखनौमधल्या कोचिंग क्लासमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू तर 9 जण जखमी. देशात आतापर्यंत 5 लाख नागरिकांनी केला अवयव दानाचा संकल्प आणि
अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा करणार भारतीय

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवी देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सांजे नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनांत जावपी दुसऱ्या नागरी सन्मान सुवाळ्यांत 2026 पद्म पुरस्कार प्रदान करतली. राष्ट्र पयली म्हळ्यार नेशन फर्स्ट हे तत्व भारताच्या वेगान वाडपी विश्वसनीय आनी भरवशाच्या जागतीक शक्तीत जावपी परिवर्तना फाटले मुखेल प्रेरणास्थान आसा अशे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाणी म्हणले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हाणी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी हांचे कडेन चर्चा केली. कॅलिफोर्नियात आयज सावन सुरू जावपी युएस ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व मुखेल शटलर लक्ष्य सेन आनी तन्वी शर्मा करतली. आता पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सांजे नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनांत जावपी दुसऱ्या नागरी सन्मान सुवाळ्यांत 2026 पद्म पुरस्कार प्रदान करतली. अधिकृत निवेदना प्रमाण राष्ट्रपती 65 पद्म पुरस्कार प्रदान करतली. हातूंत 2 पद्मविभूषण, 7 पद्मभूषण आनी 56 पद्मश्री पुरस्कार आसपावता. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेता मामुट्टी, पार्श्वगायिका अलका याग्नीक आनी क्रिकेटपटू रोहित शर्मा ह्या सारख्या 65 मानेस्तांचो राष्ट्रपतींच्या हस्तुकी ह्या प्रतिश्ठीत पद्म पुरस्कारांनी भोवमान जातलो. प्रजासत्ताक दिसाच्या पूर्वसंधेक सरकारान 2026 खातीर 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली, जातूंत 5 पद्मविभूषण पुरस्कारांचो आस्पाव आशिल्लो. देशातल्या सर्वोच्च नागरी पुरस्कारापैकी 1 पद्म पुरस्कार, पद्मविभूषण, पद्मभूषण आनी पद्मश्री अशा 3 श्रेणींत प्रदान करतात. हे पुरस्कार कला, समाजसेवा, भौशीक वेव्हार, विज्ञान आनी अभियांत्रिकी, वेपार आनी उद्योग, वैजक शास्त्र, साहित्य आनी शिक्षण, खेळ आनी नागरी सेवा ह्या सारख्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या योगदाना खातीर दितात. राष्ट्र पयली म्हळ्यार नेशन फर्स्ट हे तत्व भारताच्या वेगान वाडपी विश्वसनीय आनी भरवशाच्या जागतीक शक्तीत जावपी परिवर्तना फाटले मुखेल प्रेरणास्थान आसा अशे नवी दिल्लीत एका खासगी प्रसारमाध्यम संस्थेन आयोजित केल्ल्या शिखर परिषदेत उलयताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाणी म्हणले. फाटल्या दशकांत देशाच्या यशाची बुन्याद विश्वास, स्थिरता आनी व्यापक जागतीक हिताकडे आशिल्ली कटिबद्धता हाचेर आदारिल्ली आसा अशें तांणी म्हळें. G7 शिखर परिषदेत आपल्या हालीच्या सहभागाचो उल्लेख करत तांणी म्हणलें की जागतीक फुडारी भारताची राष्ट्रीय हिताक प्राधान्य दिवपाची अटळ निश्ठा वळखतात. हीच विचारसरणी देशाची धोरणां आनी विकासाचो अजेंडा घडयता. सरकाराच्या 12 वर्सांच्या कार्यकाळाचेर उजवाड घालतना तांणी म्हणलें की स्वच्छ भारत, मेक इन इंडिया, खादीक प्रोत्साहन आनी थळाव्या उत्पादनाक तेको ह्या सारखे उपक्रम यशस्वी जाले कारण नागरिकांनी राष्ट्रनिर्मितीची भावना स्विकारली. हालीच्या काळांत जवळपास 25 कोटी लोक गरिबीतल्यान भायर आयले, जाका लागून एका व्हड नव्या मध्यम वर्गाचो उदय जाला आनी आर्थिक हालचालींक चालना मेळ्ळ्या. परवडपी घरां, कर सुदारणा, भलायकी सेवा योजना आनी सुदारीत शारी मुळाव्या सुविधांचो उल्लेख करत तांणी गरिबांक आनी मध्यमवर्गीयांक सक्षम करप ही मुख्य प्राथमिकता आशिल्ल्याचें अधोरेखीत केलें. भारताच्या वाडट्या मुळाव्या सुविधांच्या जाळ्यार भर दीत प्रधानमंत्र्यांनी म्हणलें की मेट्रो प्रणाली आतां सध्या 1 कोटी परस चड प्रवाशांक सेवा दिता, तर वंदे भारत, नव भारत आनी अमृत भारत गाडयो तशेंच विस्तारीत म्हामार्ग आनी विमानतळांक लागून दळणवळण वेवस्थेंत लक्षणीय सुदारणा जाल्या अशें तांणी सांगलें. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हाणी लुधियाना हांगा नामनेचे शेतकी शास्त्रज्ञ आनी पद्मभूषण पुरस्कार फावो जाल्ले सरदार सिंग जोहल हांकां मेळून पंजाबातल्या शेतकी संकश्टाविशी चर्चा केली. सरदार सिंग जोहल हांचे कडेन संवाद साधतना शेतकी प्रस्नांचेर मोलादीक म्हायती मेळ्ळी अशें हे बसके उपरांत नबीन हांणी सांगले.
1: मैं मानता हूं कि ऐसी शख्सियत जिसने किसानों की भावनाओं को समझा, कृषि को समझा और कृषि को कैसे एक सही रूप से आगे बढ़ाया जाए इस चीज को उन्होंने एक रिसर्च के रूप में देखा है, तो निश्चित रूप से ऐसे शख्सियत से मिलना मेरे लिए भी सौभाग्य का विषय है.
0: परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हाणी लक्झमबर्गाचे उपप्रधानमंत्री आणि परराष्ट्र मंत्री झेवियर बेटेल

0: तशेंच लक्झमबर्गच्या जनतेक तांच्या राष्ट्रीय दिसा निमतान शुभेच्छा दिल्यात. एका सोशल मिडिया पोस्टांत भारत आनी लक्झमबर्ग मदली भागीदारी अदीक घट्ट आनी वैविध्यपूर्ण जायत उरतली असो विश्वास डॉ जयशंकर हांणी उक्तायला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावल्यो खबरो. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हांणी चीनाचे परराष्ट्र मंत्री वांग यी हांचे कडेन चर्चा केली. ह्या चर्चेत दोनूय देशांमधले संबंध सामान्य करपाच्या प्रगती सयत द्विपक्षीय संबंधांच्या म्हत्वाच्या तासांचेर प्रामुख्यान लक्ष केंद्रीत केले. नवी दिल्लीत सुरू आशिल्ल्या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या 16व्या बसकेच्या निमतान ही चर्चा झाली. ह्या बसकेत स्थिर आणि विधायक द्विपक्षीय संबंध दोन्ही वटांनी विश्वास आणि परस्पर समजिकाय वाढोवपाक मदत करतले हाचेर डोवाल हांणी भर दिलो. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल हांणी सांगले की दोन्ही वटांनी द्विपक्षीय संबंधात हालीच्या घडामोडींचो नियाळ घेतलो आणि संबंध टप्प्याटप्प्यान सामान्य करपाच्या दिशेन झाल्या प्रगतीची नोंद घेतली. पोखिला लेख थेपी ही आसामी गायिका 4 दशका परस चड काळासावन कार्बी संगीत क्षेत्रांत कार्यरत आसात. 300 परस चड पदां गायिल्ल्या ह्या गायिकेक अनुवर्साचो देशाचो सर्वोच्च नागरी भोवमान पद्मश्री फावो जाला.
2: From local AIR broadcasts to the defined production of her first cassette, Kanghon, she began to weave the Karbi soul back into the national fabric. The turning point came through a collaboration with Zubeen Garg, infusing ancient chants with modern energy to capture the hearts of a new generation. 50 years, 300 songs. She has brought Karbi music out of the hills into people's hearts. Today, Pokhila remains the matriarch of Karbi music, writing, mentoring, performing.
0: केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह आज नवी दिल्लीत नेफेड म्हळ्यार नॅशनल ॲग्रीकल्चरल कोऑपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशन ऑफ इंडियाच्या लिलाव पोर्टलाचे उक्तावण करतले. लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता, कार्यक्षमता आणि कामकाजात सुलभता हाडपाच्या दिशेन हे पोर्टल सुरू करप हे एक महत्वाचे पाऊल असा. हे पोर्टल लिलावाकडे संबंधित कामकाज सुव्यवस्थित करपाक आणि शेतकार सदस्य संस्था वा संबंधित घटकांच्या हिता खातीर नेफेडची एकूण कार्यपद्धती अधिक सक्षम करपाक एक डिजिटल माची उपलब्ध करतली अशी अपेक्षा असा. सहकार मंत्रालयान दिल्ल्या माहिती प्रमाण या कार्यक्रमा वेळार शाह नेफेडच्या खुबशा महत्वाच्या डिजिटल आणि शेतकार केंद्रीत उपक्रमाचे उक्तावण करतले. भारत आणि मॉरोक्को मदी दहशतवाद विरोधी संयुक्त कार्यगटाची दुसरी बसका काल नवी दिल्लीत झाली. हे बसकेचे सहअध्यक्षपदार परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातले सहसचिव डॉ विनोद बहादे आणि मॉरोक्कोच्या नॅशनल पोलीस डायरेक्टरेट जनरल मधले नॅशनल ज्युडिशियल पोलीस ब्रिगेडचे मुखेली हिशाम बाली आशिल्ले. बसके वेळार दोन्ही वटांनी सीमापार दहशतवादासयत दहशतवादाच्या सगळ्या प्रकारांचो आणि स्वरुपांचो स्पष्ट शब्दांत निषेध केलो. कॅलिफोर्नियात आयज सावन सुरू जावपी युएस ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व मुखेल शटलर लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा करतली. जागतिक क्रमवारीत 14व्या स्थानार आणि दुसऱ्या मानांकनाचो लक्ष्य सेन दादल्या एकोडीच्या पहिल्या फेरयेत बेल्जियमाच्या जुलियन कॅरागी आड खेळटलो. भारतीय हवामान खात्यान फुडले 2 दीस आसाम, मेघालय, उपहिमालयन अस्तंत बंगाल आणि सिक्कीमात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. आज बिहार, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक दर्यादेग, मध्य महाराष्ट्र, गोंय, ओडिशा, तेलंगणा, केरळ आणि देशाच्या ईशान्येकडच्या वाठारांनी घोग्यांनी पावस पडपाची शक्यता असा असे हवामान खात्यान कळयला. आता खबरो सोपोवचे पहिली परत एक फावट काय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सांजे नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात जावपी दुसऱ्या नागरी सन्मान सुवाळ्यात 2026चे पद्म पुरस्कार प्रदान करतली. राष्ट्र पयली म्हळ्यार नेशन फर्स्ट हे तत्व भारताच्या वेगान वाडपी विश्वसनीय आनी भरवशाच्या जागतीक शक्तींत जावपी परिवर्तन

वर्तना फाटले मुखेल प्रेरणास्थान आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणला. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हांणी चीनाचे परराष्ट्र मंत्री वांग यी हांचे कडेन चर्चा केली. कॅलिफोर्नियात आयज सावन सुरू जावपी युएस ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व मुखेल शटलर लक्ष्य सेन आनी तन्वी शर्मा करतली. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सांजेच्या 6:30 वरांचेर. नमस्कार.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
1: वेव्स
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.
2: दोनशे 233° एक मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झचे आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादेव चॅनल ऐकपणो चित्र संगीत या कार्यक्रम योकार. ऐकूया प्रेमरोग ह्या फिल्मातले गीत. संतोष हांची रचना, लक्ष्मीकांत प्यारेलाल हांचे संगीत, गीताक आवाज लता मंगेशकर हांचा.

0: एक्वानो प्रेम रोग ह्या फिल्मातले गीत निघतेस मेघले.
1: नमस्कार, हांव आकाशवाणी तशेंच माचयेवयलो कलाकार अजीत केरकार. आकाशवाणी म्हणून 90 वर्सां पुराय करता. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रिदवाक्याक धरून आमची आकाशवाणी जबरदस्त काम करता. देखून आकाशवाणीचे आता मेरेनचे डायरेक्टर एम्प्लॉईज सगळे कलाकार हे सगळ्यांक मना काळजासावन परबी. भविष्यातले प्रवासाक आकाशवाणीक यश आवडेता. देव बरें करूं.

0: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर.
1: महिलांचे प्रश्न आणि महिलांसाठी भाषण यशस्विनींच्या मुलाखती आणि गीतांचा नजराणा घरकुल या कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 12:05 फक्त महादई वाहिनीवर घरकुल.
2: आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादय चॅनल ऐकपना आता ऐकूया मुखेल खबरो.

नमस्कार, हांव देवश्री कामत, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सांजे नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात जावपी दुसऱ्या नागरी सन्मान सुवाळ्यात 2026 पद्म पुरस्कार प्रदान करतली. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी लक्झमबर्गचे उपप्रधानमंत्री आनी परराष्ट्र मंत्री झेवियर बेटेल तशेंच लक्झमबर्गच्या जनतेक तांच्या राष्ट्रीय दिसानिमतान शुभेच्छा दिल्यात. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हांणी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी हांचे कडेन चर्चा केली. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह आज नवी दिल्लीत नॅशनल ॲग्रीकल्चरल कोऑपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशन ऑफ इंडियाच्या लिलाव पोर्टलाचे उक्तावण करतले. भारत आनी मॉरोक्को मदी दहशतवाद विरोधी संयुक्त कार्यगटाची दुसरी बसका काल नवी दिल्लीत जाली. अनुसूचित जाती आनी जमाती विद्यार्थ्या खातीरची गोंय इन्फोटेक महामंडळाची लॅपटॉप येवजण जाहीर जातकच ताचो लाव 10वी पास जाल्ल्या भुरग्यांनी घेवचो अशें आवाहन गोंय शालांत मंडळान केलां. कॅलिफोर्नियात आयज सावन सुरू जावपी युएस ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व मुखेल शटलर लक्ष्य सेन आनी तन्वी शर्मा करतली. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

चित्रसंगीत या हिंदी फिल्म गीतांच्या कार्यवेन योकार ऐकूया. यशुदास आणि हेमलता ह्यांच्या जोडावाजातले गीत, रवींद्र जैन ह्यांची रचना, त्यांच्याच संगीतबद्ध केले हे गीत आता ऐकूया.

तुमची सांज आनिकूय मोगाची करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा एफएम रेनबोंत सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोयकारा.

आकाशवाणी पणजी केंद्राचं हे आहे माधव चॅनल. भक्तिधारा ह्या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात आपलं स्वागत. ऐकूया भक्तिगीत लता मंगेशकर यांच्या स्वरात.

श्रोते हो, सुरेश वाडकर ह्याने गायलेल्या ह्या भक्तिगीताने भक्ती धारा ह्या कार्यक्रमातून मी आपला निरोप घेते. नमस्कार. दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आता आम्ही संक्षेपित करत आहोत.

महिलांचे प्रश्न आणि महिलांसाठी भाषण, यशस्विनींच्या मुलाखती आणि गीतांचा नजराणा घरकुल या कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 12:05 फक्त

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दरवर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटे

0: कारपणाक उमेद दिवप आनी शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाज सेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आनी दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो ह्या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आनी ती 31 जुलय 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदा आयकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध आसात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलय 2026.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल तुम्ही ऐकतात तुमच्याच आवडीच्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. 11 वरां जावन 7 मिनटां आणि 50 सेकंद आता जाल्ले आसात. म्हादय चॅनला वेल्यान तालधरात फिल्मी संगीताचेर आयकत गाता रहे मेरा दिल.

किशोर कुमार आणि लता मंगेशकर. कार्यावळ सुरू करताना तुम्ही ऐकलंय आक्रमण फिल्मा खातीर आनंद बक्षे यांचे हे गीत. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. तुम्ही ताल ठरल्या फिल्मी संगीताचे ऐकत गाता रहे मेरा दिल आणि ह्या उपरांत लता मंगेशकर.

गेल्या लता दिदींच्या नावाचे साभार पुरस्कारांची नोंद आसात. 2008 ह्या वर्सा तांकां दिल्लो खास लायफ टायम अचिव्हमेंट अवॉर्ड कोण विसरतलो. 1970 ह्या वर्साचे आप मुझे अच्छे लग्ने लगे ह्या पदा खातीर मेळिल्लो फिल्मफेअर फिमेल पार्श्वगायक पुरस्कार आणि उपरांत 1973, 1975 आणि 1991 ह्या वर्साचे नॅशनल फिल्म अवॉर्ड्स. म्हाका दिसता ही वळेरी केन्ना सोपचीच ना. इंदूर हे तिचे जन्मस्थळ. 89 वर्साचे लता दिदीन 1942 सावन आपले गायनाचे कारकिर्दीन सुरुवात केली. दिदी तेरा देवर दिवाना म्हणपी दिदी म्हणजेच तुमची आमची सुरांची धडकन लता दिदी उर्फ लता मंगेशकर.

तुम्ही ताल ठरल्या फिल्मी संगीताचे ऐकत गाता रही मिरादिल कार्यावळ्यात फुडे मरताना ऐकूया मराठी चित्रपट गीतातली ही गीता आम्ही दाते आणि वैशाली सामंत ऐकूया कुणी मुलगी देता का मुलगी ह्या चित्रपटातले हे गीत

आम्ही दाते आणि वैशाली सामंत आणि गायल्या कुणी मुलगी देता का मुलगी या चित्रपटातल्या ह्या गीता उपरांत स्वप्नील बांदोडकर आणि कविता क्रिश राखणदार चित्रपटात

लता मंगेशकर आणि अमित कुमार लवर्स फिल्मातल्या या गीता उपरांत कार्यावळ सोपयताना चितना ने सपना या फिल्मा खातीर जेसी डायस हांच्या आवाजातले हे काळीज आवयचे

आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 12:02 आता जाल्ली आसात. ह्या उपरांत वितरावपाच्या तरेकवार कार्यावळींची ही वळख. खासा बायलांखातीर आशिल्ली मराठीतल्यान घरकूल कार्यावळ घेवन येता 12:05 मिलन तळावलीकार हांणी सादर केल्ली कथा सेतो, तशेंच नंदा सुगिरे हांचें कविता वाचन. 1:05 आसतली कानो ओवळां, 1:40 सदा फुले आनी 2:30 दनपारच्या सभेतली ही निमणी कार्यावळ चित्रसंगीत. सांजवेचे प्रसारण 5:30 सुरू करतना इंग्लिशेतल्या युववाणीत मेंटल हेल्थ ब्रेविंग द ऑड्स ह्या विषयाचेर एक भासाभास. वांटो घेतात संयुक्ता कुलकर्णी, वेदिका जैन, मारिया दांचो आणि फदीन खान आणि एलरॉय आल्मेदा. इंग्लिशेतली ही युवणी 5:30. 15:00 शब्दुली, 16:35 कातारा. मराठी चित्रपट संगीत 7:00. प्रादेशिक खबरो 7:20 जाल्या उपरांत 7:30 चावडेर सुपारीची लागवड किशोर भावे हांचे उलोवप. गीत गजल कार्यावळीचो वेळ 8:15. 8:30 इंग्लिशेतली कार्यावळ घेवन येता लर्न टू कंट्रोल युअर माइंड, शांता नागराजन हांचे उलोवप. दिल्ली केंद्रावेल्यान तरेकवार कार्यावळी आमी सहक्षेपीत करतले. 9:15 स्पॉटलायट, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन. तुमच्याच मागणीवेल्यान गोयची ल्हारा रातच्या 10:00 आयकपाय न्हू FM रेन आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आमचो तुमचो हो सांगात रातच्या 11:10 मेरेन. तुम्ही आयकली कार्यावळींची ही रूपरेषा.

आकाशवाणी पणजी केंद्राची ही महादैवाहिनी आहे. श्रोते हो, 12:06 होत आहेत. सादर करीत आहोत खास महिलांसाठी हा कार्यक्रम घरकोल.

नमस्कार भगिनीनो, घरकुल कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात मिलन तळावलीकर यांनी सादर केलेली कथा सेतू, तसंच नंदा सुगिरे यांनी सादर केलेल्या कविता. कार्यक्रमाची ही सुरुवात सुखकर्त्या गणपतीच्या आराधनेनं.

0: करणाऱ्या बाईला विचारले, उनका कचरा बहुत, मुझे लगता है बहुत दिन हुए उनका कचरा नहीं उठाया। हाँ, कुछ महीने पहले कुत्ते की लाश रखी थी प्लास्टिक बैग में। बहल साहेबाकडे एक कुत्रा होता त्याची सगळ्यांना आत्ता आठवण झाली। सदनिका तारकांची वार्षिक आमसभा झाली तेव्हा बहल कुटुंबातील कुणीच बैठकीला उपस्थित नव्हते हे सुद्धा आता सगळ्यांच्या लक्षात आले। कुणाशीच शब्दानेही संवाद साधायची इच्छा नसलेल्या त्या आखडू बहिणींची चिंता का करायची, कशासाठी, गेल्या असतील कुठेतरी। ऐसा हो सकता है, लेकिन ऐसा भी हो सकता है कि वे दोनों अंदर ही हैं। ते कसं शक्य आहे, हाऊ इज दॅट पॉसिबल। आम्ही असे दोरून चोलिया की ती दोघू भितुरूच असा। या वाक्यासरशी सर्वांच्याच अंगावर शहारे आले। इतके दिवस बहल भगिनींचा विचार सुद्धा कुणाच्या मनात आला नव्हता, पण आज सगळ्या सदनिकात ज्याच्या त्याच्या तोंडी बहल भगिनी हाच विषय होता। त्यांच्या सदनिकेच्या बेडरूमच्या खिडक्या, स्वयंपाकघराची खिडकी, बैठकीच्या खोलीची खिडकी, गच्चीचा दरवाजा यावर कितीतरी नजरा सारख्या फिरत होत्या। निकिता आणि बहलच्या स्वयंपाकघराची मधली भिंत सामायिक निकिता कानोसा घेऊ लागली। मिक्सर, विळी, भांडी, नारळ फोडणे, खवणे, कसलाच आवाज येत नव्हता। बहल कुटुंबाच्या सदनिकेवर आणि खाली अशा सदनिके होत्या। तिथली मंडळी सुद्धा कानोसा घेऊ लागली, पण सगळीकडे शांतता होती। तळमजल्यावर लिफ्ट शेजारीच प्रत्येक सदनिकेच्या टपाल पेट्या लावलेल्या होत्या। त्या पाहून एकीला पोस्टमनची आठवण झाली। पोस्टमनकडे चौकशी केली गेली। बहल बहल म्हणत त्याने टपाल तपासले। मध्येच टपाल तपासाचे सोडून तो म्हणाला, कित्येक महिने झाले त्यांच्यासाठी टपाल नाहीये, त्यांच्या टपाल पेटीत आलेलं तसंच आहे पडून। बहल कुटुंबाच्या टपाल पेटीवर महिला वर्गाने मोर्चा वळवला। तिथे होते खरे काही कागदपत्र, घेऊचे का ते बघूया तरी, चालेल चालेल, छडा लावायलाच हवा आपण सगळ्यांनी मिळून। टपाल पेटीतून तीन पत्रे मिळाली। पत्रे कसली, ती बिले होती, पाणी पुरवठा खाते, वीज खाते आणि फोनची। बहलनी बिले भरलेली नसल्याने या सगळ्या जोडण्या तोडलेल्या होत्या। त्यालाच 2.5 महिने झाले होते। बिजली और पाणी के सिवा भला कोई रह सकता है, पणात कुणी असलं तर। हाच विचार त्यांच्या मनाला कुरतडून टाकत होता। सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळाले। बहल भगिनी सदनिकेतच नसल्या, नव्हे त्या नसणारच, पण आपली शहानिशा करून घेतलेली बरी। समाजसेविका पिरोजाबाई यांच्याकडे महिला वर्गाने धाव घेतली। पिरोजाबाईंनी आधी सगळे ऐकून घेतले, मग त्यांनी आपल्या सहकारी समाज कार्यकर्त्या, डॉक्टर, नर्स, रुग्णवाहिका 108, पोलीस या सगळ्यांची बोलणी केली, योग्य ती कागदपत्रे तयार केली। इकडे बायकांची घालमेल चालली होती, पण ही एवढी सगळी तयारी म्हणजे, आपण सशाच्या शिकारीला जातो ना तेव्हा जणू काही वाघाच्या शिकारीवर निघालोय तशी तयारी करून जातो, हो की नाही। आणि इथं आपण कुणाच्या तरी घरात घुसतोय काय। अनुभवी पिरोजाबाईपुढे आता कोण आणि काय बोलणार। दुसऱ्या दिवशी सकाळी 11 सुमारास सगळा लवाजमा जमला। सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती। सगळ्यांच्या उपस्थितीत सदनिकेचा दरवाजा उघडला गेला। दुर्गंधीचा भपकारा इतका जबरदस्त होता की सगळ्यांचे हात नाकातोंडावर गेले। कुणाला उलटी व्हायची चिन्हे दिसू लागली। तशाही परिस्थितीत सदनिकेच्या खिडक्या दारे उघडली गेली। सगळीकडे धुळीचे थर दाटले होते। वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या। सगळ्या घरात घाणेरडा दर्प भरून राहिला होता। स्वयंपाकघरात एका छोट्या पिशवीत थोडे मीठ तेवढे शिल्लक होते। ऐन 40 त्या दोघी बहिणी जिवंत होत्या। त्यांची शरीरे हाडांचे नुसते सापळे झाले होते। एकटी जमिनीवर पडली होती, तिच्या तोंडातून रक्त येत होते। दुसरी सोफ्यावर पडली होती, भोवतालाची सोडाच त्यांना स्वतःचीच शुद्ध नव्हती। दोघींची तोंडे आणि शरीरांवर मोठ्या प्रमाणात जंतुसंसर्ग झाला होता।
1: भगिनीनो, मिलन तळावलीकर यांनी सादर केलेली ही कथा आपण ऐकलीत, सेतू।

0: भगिनीनो, आपली ही भेट महादैवाहिनीवरून खरकूल कार्यक्रमात ऐकूया. मंदा सुगिरे यांनी सादर केलेल्या कविता.
1: शाळा ओस पडल्या, फळा धुळीने माखला, वर्गाला एकटेपणा आला, शिष्य गुरु विना मुकला. शाळा ओस पडल्या, फळा धुळीने माखला, वर्गाला एकटेपणा आला, शिष्य गुरु विना मुकला. कवितेचं शीर्षक आहे शाळा. शाळेचं महत्व पटतय मला आज, शाळेचं महत्व पटतय मला आज, गुरुचं स्थान काय ते उमगलंय आज. दोस्तांशिवाय जगणं झालंय बेकार आज, माणूसच माणसाला होतोय खरा आज. कोरोनामुळे माणूसच माणसात आलाय आज, कोरोनामुळे माणूसच माणसात आलाय आज. देवानं घेतला दरवाजा बंद करून, हात बांधून घेतले त्याने स्वतःहून, तू उठ आणि प्रयत्न कर सांगितले ठणकावून. शिक्षकांचा आदर करावा वाटतोय आज, शिक्षकांचा आदर करावा वाटतोय आज. हातातल्या मोबाईलमध्येही नाही समाधान राव, नाही सुटत अवघड आयुष्याचं गणित राव, चाललाय जीवनाचा नुसताच टाइमपास राव. शाळेची किलबिल दोस्तांचा घोळका, शाळेची किलबिल दोस्तांचा घोळका, शिक्षकांचा कधी राग तर शाब्बासकीचा हात, गणितातला गुंता नियमशास्त्राचा, पुन्हा मिळेल का हो आतुरल्या मनाला मोकळा श्वास. किंमत कळली आज काय आहे शाळा, किंमत कळली आज काय आहे शाळा. आदर माणसाचा शिकवलेस तू जरी करोना, कायम लक्षात राहील आमच्या बालमना, अविश्वास तुझा वागण्यातला नाही हो बरा करोना. किंमत कळली आज काय आहे शाळा, आदर माणसाचा शिकविलेस तू जरी करोना, कायम लक्षात राहील आमच्या बालमना, अविश्वास तुझा वागण्यातला नाही हो बरा करोना. कवितेचं शीर्षक आहे दवबिंदू. दवबिंदूचा कोमल थेंब वाटे मज हिऱ्यासवे, नक्षीदार हिरवी पाने मज पाहती सख्यासवे. दवबिंदूचा कोमल थेंब वाटे मज हिऱ्यासवे, नक्षीदार हिरवी पाने मज पाहती सख्यासवे. धुक्यात मग जागते अल्लड प्रेम मनातले, सुगंधी पुष्प मज खुणावती प्रियतमासवे. डोळे रोखुणी मज छेडती दवबिंदू लाडीकपणे, गोड गारवा उगीच झोंबती माझ्या तनासंगे. डोळे रोखुणी मज छेडती दवबिंदू लाडीकपणे, गोड गारवा उगीच झोंबती माझ्या तनासंगे. छेडती का हा थंड गारवा मज प्रश्न पडे, झुळूक होऊनी शीळ घाली भ्रमरावाणी मज संगे. नक्षीदार पर्णांवरती देखना दवबिंदू तो, अलगत जातो स्पर्शुणी अंगावरती शहारतो. नक्षीदार पर्णांवरती देखना दवबिंदू तो, अलगद जातो स्पर्शुणी अंगावरती शहारतो. सोनेरी किरणावानी सुंदरता का मज दाखवितो, देखना त्याचा रुबाब पाहुणी मना समाजा भूलवितो. भल्या पहाटे पृथ्वी तलावरी स्वागता माझा अवतरतो, प्रत्येक तृणास दव पाजुनी मना समाजा भिजवितो. भल्या पहाटे पृथ्वी तलावरी स्वागता माझा अवतरतो, प्रत्येक तृणास दव पाजुनी मना समाजा भिजवितो. रूप तुझे हे

पेल्हाळ पाहुनी वेडे मन का गहिवरते, मी माझी न राहता तू कृष्ण होऊनी मज लाजवितो, तू कृष्ण होऊनी मज लाजवितो। कवितेचं शीर्षक आहे जागा हो रे आता मानवा। जागा हो रे आता मानवा, खेळ आयुष्याचा जपून खेळ जरा, मनात चिंता आणि आशा नकोस जागवू जरा। जागा हो रे आता मानवा, जो तो बघतो स्वार्थ आपुला, नाही येथे कोणीच कोणाचा, दुःख ठेव तू जरा बाजूला। जागा हो रे आता मानवा, नाही मिळणार तुला सहारा, नाचवितो येथे माणूसच माणसाला, मोह सोड तू आता जरा। जागा हो रे आता मानवा, देतील सोडून तुझ्या थकल्या जीवाला, पंखात बळ आले तरण्या मुलांच्या, नको कोणी शोभा म्हणूनी तुझ्या अंतयात्रेला। जागा हो रे आता मानवा, जाणून घे रे तू स्वतःला, खेळ आयुष्याचा रंग वावा, खेळावा लागतो तो स्वतःला। जागा हो रे आता मानवा, खेळ आयुष्याचा जपून खेळ जरा। कवितेचं शीर्षक आहे आयुष्यवेल। आयुष्याच्या वाटेवर सख्या, केला खडतर कठीण प्रवास। आयुष्याच्या वाटेवर सख्या, केला खडतर कठीण प्रवास, तू सोडलास का हात मध्येच, मिळाले मज एकटेपण वेदनावास। आठवणी तुझ्या गेले ऋतू, कित्येक सुकले वसंत ऋतू। आठवणी तुझ्या गेले ऋतू, कित्येक सुकले वसंत ऋतू। राहिला फक्त मनी वाळवंट, साकारलेत फक्त विवेक सेतू। येशील कारे वादळासारखा मुसळधार होऊनी पावसा, येशील कारे वादळासारखा मुसळधार होऊनी पावसा, पाश तोडूनी टाक सारे आता, आयुष्य वेलीला दे दिलासा। बंध जोडले होते प्रीतीचे, अंत नको पाहू जीवनाचा। बंध जोडले होते प्रीतीचे, अंत नको पाहू जीवनाचा, ए अवकाळी पावसासारखा बहरू दे वेल आयुष्याचा। संपवरे व्यथा जीवनाच्या, आयुष्य बनलय एक कथा। संपवरे व्यथा जीवनाच्या, आयुष्य बनलय एक कथा। आठवण येता हृदयी प्रीतीची, विसरून जाते माझ्या गाथा। श्रावणातला ऊन पाऊस आठवतो बघ तसाच, श्रावणातला ऊन पाऊस आठवतो बघ तसाच, गर्द हिरव्या वनराईत वाट पाहना तसाच, गर्द हिरव्या वनराईत वाट पाहना तसाच। एक गझल सादर करते। एक दाती एक प्रियसी आपली भावना व्यथा व्यक्त करताना तिची जी चाललेली तळमळ ह्या गझलमधून मी सांगते। एक दाती का छेडलीस तार तू मन सतारीची एकदा, अबोल स्वर गाण्याचे गाताना सूर मिळाले गाण्याला एकदा। का छेडलीस तार तू मन सतारीची एकदा, अबोल स्वर गाण्याचे गाताना सूर मिळाले गाण्याला एकदा। रिकाम्या दारी लाविलास तू माझ्या प्रेम वेल जाई जुईची एकदा, रिकाम्या दारी लाविलास तू माझ्या प्रेम वेल जाई जुईची एकदा, बहरून येईल ती सुगंधी तुझ्या ओसाड अंगणी एकदा। तू दिलीस काळोखाला वाट काजवा होऊनी एकदा, तू दिलीस काळोखाला वाट काजवा होऊनी एकदा, तुझ्या अंतरी जन्मभर तेवीन ती दिवा होऊनी एकदा। तिच्या काळजातल्या कोऱ्या मनात तू डोकावलेस का एकदा, तिच्या काळजातल्या कोऱ्या मनात तू डोकावलेस का एकदा, होशील का रे माझा सखा सांगावा धाडला तिने एकदा। उगीच कावकाव केलेस फांदीवर बसूनी एकदा, उगीच कावकाव केलेस फांदीवर बसूनी एकदा, नेशील का रे सांज वेळी एकांती नदी किनारी एकदा। सहजच थंडगार पाण्यास स्पर्शुणी गेली ती एकदा, सहज थंडगार पाण्याशी स्पर्शुणी गेली ती एकदा, अचानक अंगावरती शहारे तू देऊन गेलास का एकदा। भर उन्हात दुपारी ग्रीष्म घेऊनी हाती चालली ती एकदा, भर उन्हात दुपारी ग्रीष्म घेऊनी हाती चालली ती एकदा, तू रोखलास कारे रस्ता ती झाली सुंदर राणपरी एकदा, ती झाली सुंदर राणपरी एकदा। आता मी अष्टोळी सादर करते। धार शब्दाची देई वेदना, धार शब्दाची देई वेदना, मुख्या जखमा देई डागण्या, लोभ मत्सर तोडूनी माया, कशाला हवा मनी दुजोरा।

0: मनसोक्त लुटा आनंद जीवना, झोकुनी द्या माणुसकीत एकदा, भरभरून येईल सुख जीवना, जीवन मिळते हो एकदा. मनसोक्त लुटा आनंद जीवना, झोकुनी द्या माणुसकीत एकदा, भरभरून येईल सुख जीवना, जीवन मिळेल हो एकदा.
1: भगिनीनो, आपण ऐकल्यात मंदा सुगिरे यांनी सादर केलेल्या कविता.

0: किरेनो आपली ही भेट आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादैवाहिनीवरून घरकुल कार्यक्रमात.
1: आपल्या जडणघडणीत आकाशवाणीची भूमिका असते फार महत्वाची. आकाशवाणी करते आपल्यावर चांगले संस्कार. आकाशवाणीबद्दल
2: गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत व्यक्त करतायत आपले विचार.
3: मी लहानपणापासून आकाशवाणी ऐकतो, आजही ऐकतोय, आपणही सर्वांनी ऐकावी ही विनंती.
4: युवा मनाच्या ताज्या टवटवीत कल्पनांना मूर्तरूप देणारा कार्यक्रम युववाणी मराठी.
5: कथा, काव्य, संगीत, मुलाखती यांचा आस्वाद घ्या युववाणी मराठीतून.
4: प्रसारण दर बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी 5:30 2:33 अर्थात 1287 kHz आकाशवाणी पणजीच्या महादैवाहिनीवरून.
5: युववाणी मराठी, युवा मनाचा तजेलदार कार्यक्रम.

0: महिलांचे प्रश्न आणि महिलांसाठी भाषण, यशस्विनींच्या मुलाखती आणि गीतांचा नजराणा घरकुल या कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 12:05 फक्त महादई वाहिनीवर घरकुल।
1: भगिनीनो, अखेर पर्जन्य राजाचं दिमागदार आगमन, आजचा हाच विषय आणि हीच बातमी। भगिनीनो, गेले अनेक दिवस पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या आम्हा सर्वांची काल सकाळी दमदारपणे बरसलेल्या पावसानं जणू तारांबळ उडविली। भगिनीनो, पहिल्या पावसाच्या पहिल्या थेंबासोबत अनेक आठवणींची रिमझिम सुरू झाली आहे। पहिल्या पावसाच्या शुभेच्छा।

भगिनीनो, आणि कार्यक्रमाच्या शेवटी हा पाऊस संदीप खरे यांच्या लेखणीतून साकारलेला हा स्वर सलील कुलकर्णी यांचा.

पाऊस सोहळा झाला, पाऊस सोहळा झाला कोसळत्या आठवणींचा, कधी उधाणता आणि केव्हा थेंबांच्या संथ लईचा। पाऊस असा ऋण झुणता पैंजणे सखीची स्मरली, पाऊल भिजत जाताना चाहूल

पाऊस म्हणजे फक्त पाणी नाही, पाऊस म्हणजे आठवणींचा पूर। पहिला थेंब पडला की मनातल्या कित्येक जुन्या गोष्टी जाग्या होतात। याच शब्दांचा आधार घेत भरणी नऊ घरकुल कार्यक्रमात आपला निरोप घेते। पुन्हा आपली भेट येत्या सोमवारी याच वेळी। निरोप द्या, नमस्कार।

आकाशवाणी पणजी केंद्राची ही महादैवाहिनी आहे. आपण ऐकत आहात दुपारच्या सभेतील आमचे हे विविधरंगी कार्यक्रम. एक वाजतोय दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही प्रसारित करीत आहोत काही क्षणातच.

फ्रांसाच अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन हांका मुंबयत मेळटले. हे बसकेंत दोनूय फुडारी भारत फ्रांस रणनिती भागीदारीत जाल्ले प्रगतीचो नियाळ घेतले आनी प्रादेशिक आनी संवसारीक म्हत्वाच्या प्रश्नाचेर विचारांचे आदान प्रदान करतले. एआय इम्पॅक्ट समिटांत वांटो घेवपा खातीर प्रधानमंत्री मोदी हांच्या आमंत्रणा प्रमाण फाल्यां सावन इमॅन्युएल मॅक्रोन तीन दिसांची अधिकृत भेटीर भारतांत येतले. नव्या सुरक्षा धोक्यांत आनी आव्हानाविशी जागृताय रावपाची गरज आसा हाचेर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हांणी आयज भर दिलो. नवी दिल्लींत जाल्ल्या 16व्या ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बसकेंत उलयतना अजीत डोवाल हांणी ही म्हायती दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सांजे नवी दिल्लींत राष्ट्रपती भवनांत जावपी दुसऱ्या नागरी सन्मान सुवाळ्यांत 2026 पद्म पुरस्कार प्रदान करतल्यो. राष्ट्र पयली म्हळ्यारच नेशन फर्स्ट हे तत्व भारताच्या वेगान वाडपी भरोशाच्या जागतिक शक्तीत जावपी परिवर्तना फाटले मुखेल प्रेरणास्थान आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळा. विदेश वेव्हार मंत्री डॉ जयशंकर हांणी लक्झेमबर्गचे उपप्रधानमंत्री आनी परराष्ट्र मंत्री झेवियर बेटेल तशेंच लक्झेमबर्गच्या जनतेक तांच्या राष्ट्र दिसा निमतान शुभेच्छा भेटयल्यात. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हांणी चीनाचे उपराष्ट्रमंत्री मंत्री वांग यी हांचेकडेन चर्चा केली. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह आयज नवी दिल्लींत नॅशनल एग्रीकल्चर कॉपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशन ऑफ इंडियाच्या लिलाव पोर्टलाचे उक्तावण करतले. अनुसूचित जाती आनी जमाती विद्यार्थ्यांखातीरची गोय इन्फोटेक महामंडळाची लॅपटॉप येवजण जाहीर जातकच ताचो लाव 10वी पास जाल्ल्या भुरग्यांनी घेवचो अशें आवाहन गोय शालांत मंडळान केला. आनी भारतीय हवामान खात्यान फुडले 2 दीस आसाम, मेघालय, हिमालय, अस्तंत बंगाल आनी सिक्कीम हाजीर व्हडा प्रमाणात पावस पडपाचो अदमास उक्तायला. तशेंच आयज बिहार, अरुणाचल प्रदेश, दर्यादेगेवेले कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, गोंय, ओडिसा, तेलंगण, केरळ आनी देशाच्या इशान्य वाठारांचेरूय व्हडा प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान कळीत केलां. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादय चॅनल तुम्ही ऐकतात दनपारच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. एक वर जाऊन 8 मिनिटां जाल्यात. कानो आवळा

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण। नैऋत्य मोसमी पावसाची महाराष्ट्रासह तेलंगणा ओदिशा बिहारच्या काही भागात आगेकूच। कतारमध्ये गॅस रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू। आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ। राष्ट्रपती भवनात आज संध्याकाळी होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान केले जातील। पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती 65 मान्यवरांचा पद्म पुरस्कारानं

सन्मान करतील. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेता मामुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांचा या मान्यवरांमध्ये समावेश आहे. यावर्षी केंद्र सरकारनं एकूण 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून यात 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये 19 महिलांचा समावेश असून 16 जणांना मरणोत्तर सन्मानित केलं जाईल. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्लीत एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर हवामान बदल आणि त्याचा शेतीवर पडणारा प्रभाव या संदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत विविध राज्यांचे कृषी मंत्री, सचिव, जिल्हाधिकारी तसंच संबंधित अधिकारी उपस्थित होते. यंदा कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक तयारी, पर्यायी पीक नियोजन आणि शेतकऱ्यांच्या हिताचं संरक्षण याबाबत बैठकीत चर्चा झाली. एल निनोमुळे उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीचा विचार करून केंद्र सरकार शेतकऱ्यांचं हित जपण्यासाठी आणि शेतीवर होणारे प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी वचनबद्ध असल्याचं चौहान यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. नैऋत्य मोसमी पाऊस आज मध्य अरबी समुद्राचा उर्वरित भाग, मुंबईसह महाराष्ट्राचा आणखी काही भाग, तेलंगणा आणि ओदिशाचा उर्वरित भाग तसंच छत्तीसगड, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागात पुढे सरकला. येत्या 2 ते 3 दिवसात उत्तर अरबी समुद्र, गुजरातचा काही भाग, महाराष्ट्र आणि छत्तीसगडचा आणखी काही भाग आणि मध्य प्रदेशच्या काही भागात मान्सून पुढे येण्यासाठी आणि त्यानंतरच्या 3 ते 4 दिवसात झारखंड आणि बिहारचा उर्वरित भाग आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात मान्सून पोहोचण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. महाराष्ट्रात वीज निर्मिती केंद्राला पुरवला जाणारा कोळसा काही प्रमाणात निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे वीज निर्मिती संचात बिघाड होत असून कोळसा पुरवठ्याबाबत नव्यानं निविदा काढल्या जातील तेव्हा पुरवठादार निकृष्ट मालाचा पुरवठा करणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला ते विधानसभेत उत्तर देत होते. राज्यात वीज निर्मिती केंद्रातले संच वारंवार बंद पडत आहेत याकडे वडेट्टीवार यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. अधिक क्षमतेचे वीज निर्मिती संच उभे करणार का असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर चंद्रपूर इथं 800 मेगावॅट सुपर क्रिटिकल प्रकल्पाबाबत पाहणी सुरू असल्याची माहिती सरकारने दिली. वडाळा ठाणे कासार वडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या 2 आणि कंत्राटदाराच्या 3 अशा एकूण 5 जणांना अटक करण्यात आली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधानपरिषदेत दिली. प्रसाद लाड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू असून त्यामध्ये भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधानपरिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार तसंच मत्स्योत्पादन, पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. अयोध्या इथल्या राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांशी संबंधित अफरातफरीच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकानं आपला प्राथमिक चौकशी अहवाल उत्तर प्रदेश सरकारला सादर केलाय. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय प्रसाद यांच्याकडे लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांनी हा अहवाल सादर केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप तपास सुरू असून त्यासंबंधीची अधिक माहिती गोळा केली जात आहे. अयोध्येतल्या राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांचा गैरवापर झाल्याच्या आरोपानंतर मंदिराच्या विश्वस्त समितीच्या विनंतीवरून राज्य सरकारनं 13 जून रोजी या विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. शिक्षक भरती परीक्षेतल्या कथित फेरफार प्रकरणाच्या संदर्भात चेन्नई, तिरुचिरापल्ली, कोईम्बतूर आणि मदुराई इथल्या 18 ठिकाणांवर

0: ने छापे टाकले आहेत. 2017 केंद्रीय गुन्हे शाखेनं नोंदवलेल्या तक्रारीची दखल घेत ही कारवाई केल्याचं ईडीनं म्हटलंय. तसंच पोलिसांनी 2021 या प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्याचं नमूद केलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कतारमधल्या रास लफान इथं रविवारी रात्री झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याचं स्थानिक प्रशासनानं जाहीर केलंय. दोहा इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यमावर ही माहिती दिली. कतारमधल्या सर्वात मोठ्या गॅस रिफायनरीमध्ये रविवारी झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला तर 66 जण जखमी झाले. रास लफान औद्योगिक क्षेत्रातल्या मुख्य एलएनजी रिफायनरीमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडल्याचं कतारच्या गृह मंत्रालयानं म्हटलंय. या दुर्घटनेबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी शोक व्यक्त केलाय. दोहा इथला भारतीय दूतावास कतारच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून भारतीय नागरिकांच्या कुटुंबियांना सहाय्य करत असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. दरम्यान या अपघाताचा देशाच्या निर्यातीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं कतारचे ऊर्जा मंत्री साद शेरिद अल काबी यांनी म्हटलंय. रास लफान बंदर हे जगातलं सर्वात मोठं कृत्रिम बंदर असून या ठिकाणी जगातली सर्वात मोठी एलएनजी निर्यात सुविधा आहे. या वर्षाच्या सुरुवातीला इराणने या बंदरावर हल्ले केले होते. अपारंपरिक धोक्यांनी देशांच्या सीमा पार केल्या असून सुरक्षेपुढली नवी आव्हानं ओळखून जगानं सावध राहणं गरजेचं असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या 16 बैठकीत बोलत होते. या बैठकीत अपारंपरिक सुरक्षाविषयक आव्हानांवर विशेष चर्चा होईल असं ते यावेळी म्हणाले. अमेरिकेत कॅलिफोर्निया इथं अमेरिकन ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून सुरुवात होते. या स्पर्धेत लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा भारताचं नेतृत्व करतील. जागतिक क्रमवारीत 14 स्थानावर असलेला लक्ष्य सेन पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत बेल्जियमच्या ज्युलियन कैरागी याच्याशी सामना करणार आहे. किदांबी श्रीकांतचा सामना चायनीज तैपेईच्या खेळाडूशी होणार आहे. साईना दयानंद आपल्या मोहिमेची सुरुवात जपानच्या खेळाडूविरोधात करेल. महिला एकेरीत भारताच्या 7 बॅडमिंटनपटू मुख्य फेरीत सहभागी होत आहेत. यात 5 मानांकित तन्वी शर्मा आणि 6 मानांकित देविका सिंग यांचा समावेश आहे. पहिल्या फेरीत तन्वी शर्माचा सामना जर्मनीच्या येओन ली बरोबर होईल. महिला दुहेरीत टेरेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांची जोडी स्पेनच्या खेळाडूंचा सामना करेल तर मिश्र दुहेरीत 7 मानांकित ध्रुव रावत आणि मीनाक्षी के यांची जोडी इंडोनेशियाच्या खेळाडूंविरोधात होईल. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सच्या संघानं गट आयमधल्या सामन्यात इराकच्या संघावर 3-0 असा विजय मिळवून नॉकआउट फेरीत आपलं स्थान निश्चित केलंय तर अर्जेंटिनानं गट जे मधल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 2-0 असं पराभूत करून 32 संघांच्या फेरीत स्थान मिळवलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नैऋत्य मोसमी पावसाची महाराष्ट्रासह तेलंगणा ओदिशा बिहारच्या काही भागात आगेकूच. कतारमध्ये गॅस रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: .23 म्हणजे 1287 किलोहर्ट्झांचे आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनलावेल्यानं मी उलयता. आमच्या स्टुडिओतल्या घड्याळात 1 जाऊन 40 झाल्यात. ऐकपाक रवात सदा फुले कार्यावळ रोखडीच.
2: पोलीस स्टेशन आई है. रुकिए वरना घर आ जाएंगे.
3: क्यों? लेकिन मैं
2: अकेले दूसरे कमरे में जाइए. आपका बेटा हमारे कस्टडी में है और आप डिजिटल अरेस्ट में हो.
3: डिजिटल अरेस्ट?
2: 1,00,000 बन जाओगे.
3: इतने पैसे?
2: अच्छा ठीक है, एक लिंक भेजिए. अभी प्रोसेसिंग के लिए 30,000 दो वरना बेटा जेल जाएगा.
3: जेल तो तुम जाओगे, तुम्हारा चेहरा रिकॉर्ड हो चुका है. डिजिटल अरेस्ट जैसा कुछ नहीं होता.

0: ये सब फ्रॉड है, इसीलिए पैनिक ना करें। पुलिस, बैंक, आरबीआई इत्यादि के नाम पर आने वाले साइबर अपराधियों के फोन या वीडियो कॉल से सावधान रहें। उन्हें पैसे ना भेजें और तुरंत पुलिस में रिपोर्ट करें।
1: हेलो मम्मा,
2: आरबीआई कहता है
3: जानकार बनिए, सतर्क रहिए।
4: आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावेल्यान आमच्या सगळ्या ऐकप्यांक परतून एकदा माय मोगाचो येवकार। आमच्या स्टुडिओतल्या कड्यांत 1:41 आता जाल्ली आसात। सदाफुली कार्यावळ सुरू करच्या पयली ही आसा हवामानाविशी माहिती। पणजेच्या वेधशाळेन आमकां कळीत केला दनपारच्या 1:33 ते माहिती प्रमाण हवामानाविशी ही माहिती। फाटल्या 24 तासांत गोंयात हवामान सगळीकडेन पावसान भरिल्ले आशिल्ले। कांय कडेन साधारण प्रमाणात तर कांय कडेन मोठ्या प्रमाणात पाऊस पडला अशें हवामान खातें कळीत करता। पावसाची नोंद जाल्या ती अशी आसा। काणकोणा 192 मिलीमीटर, म्हापशा 131.2, केप्यात 130, सांग्यार 120.2, मडगवां 111.5, पेडण्या 90.2, साखळे 78.2, ओल्ड गोवा 75.2, तर धारबानोड्या 72.2 पावसाची नोंद जाल्या। दाबोळे वाठारांत 51, पणजेत 39.8, मुरगांवां 33.6 जाल्यार फोण्या 20 मिलीमीटर पावसाची नोंद जाल्या। पणजे शारांत चडांत चड तापमान 30.5 तर उण्यांत उणे 24.2 डिग्री सेल्सियस इतलें तापमान नोंद जालां, तर मुरगांवां चडांत चड 29.8 आनी उण्यांत उणे 23.6 डिग्री सेल्सियस इतलें तापमान नोंद जालां। पावसा विशीं अंदाज आनी शिटकावणी। आयज सावन 29 जून मेरेन गोंयांत सगळे कडेन मध्यम ते मोठ्या प्रमाणांत पावस पडटलो अशें हवामान खातें कळीत करता। आयज सावन 29 जून मेरेन गोंयांत येलो अलर्ट जारी केला। सगळे कडेन मोठ्या प्रमाणांत पावस पडटलो। वाऱ्याचो वेग वराक 40-50 किलोमीटर इतलो आसतलो अशें शिटकावणी हवामान खात्यान दिल्या। तर मजगतीं 25 जूनाक ऑरेंज अलर्ट जारी केला। मोठ्या प्रमाणांत पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या। शेतकामत्या खातीर हवामानाविशी माहिती। येता त्या 48 तास गोंयांत सगळे कडेन पावस पडपाची शक्यताय। चडांत चड तापमान 29 आनी उण्यांत उणे 24 डिग्री सेल्सियस इतलें तापमान आसतलें अशी शेतकामत्या खातीर हवामान खातें म्हायती दिता। गोंय तशेंच महाराष्ट्राच्या दर्यादेगेवेल्या नुस्तेमारप्यांक हवामान खात्यान शिटकावणी दिल्या ती अशी आसा। वाऱ्याचो वेग वराक 40-50 किलोमीटर इतलो आसतलो आनी उपरांत तो वेग 60 किलोमीटर इतलो वाडूं येता। नुस्तेमारप्यांनी नुस्तें पाकपाक दर्यांत वच्चें न्हय अशी शिटकावणी हवामान खात्यान दिल्या। पणजेच्या वेधशाळेन आमकां कळीत केल्या ते माहिती प्रमाण ही आशिल्ली हवामानाविशी माहिती। आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान तुम्ही आयकतात दनपारच्या सभेतल्यो ह्यो कार्यावळी आणि आता ही आसा सदाफुली। वामन रघुनाथ शणै वर्दे भालावलकार, आमचे शणै गोंयबाब, आधुनिक कोकणी साहित्याचे जनक आणि कोकणी भास, कोकणी समाज, कोकणी अस्मिताय अशा कोकणीच्या सर्वांगाचे साक्षेपी संशोधक। कोकणी भाषेक तिचे स्वाभाविक अशे हक्काचे स्थान प्राप्त करपाक निर्माण झाले आधुनिक चळवळीचे आद्य प्रवर्तक।

शणै गोंयबाबांची लिखणी सदांच वज्राचे धारेन परजळ्ळी. आपले जिणेंत ते सदांच मोवाळ पद्दतीन आनी नमळायेनूच वागले. कोंकणी विशींच्या विशेष करून देवनागरी ही कोंकणीची सभावीक लिपी ह्या मता संबंदात तशेंच आपल्या सामाजीक सांस्कृतीक वापरा संबंदातल्या मता संबंदान ते ठाम आशिल्ले खरे, पूण आपूण सांगता म्हणून तुमी ते आयकुचे असो तांचो आग्रह नासतालो.

शणै गोंयबाब हांकां मानाचो मुजरो करीत सदाफुली कार्यावळ सुरवात. पंडित जितेंद्र अभिशेकी हांचो हो आवाज. तांणी गायली ही रचना शंकर रामाणी हांची.

पंडित जितेंद्र अभिषेक यांचा आवाज शंकर रामाणी यांचे गीत सदाफुली कार्यावळ तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान. फुडले सुवातेर ऐकूया हे बालगीत. ही रचना रवी पंडितांची. आमच्या ऐकम्याक आम्ही याद करून दिता. सदाफुली कार्यावळी उपरांत 2 वरांचेर दिल्ली केंद्रावेल्यान खबरो आमी सहक्षेपीत करतले. पयली इंग्लिशीतल्यान आनी 2:15 हिंदीतल्यान.

आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वयल्यान चित्रसंगीत कार्यावळ सुरू करतना तुम्ही आयकले चिच्चोर या फिल्मा खातीर येसुदास हांच्या आवाजातले गीत. गीतकार आणि संगीतकार आशिल्ले रवींद्र जैन आणि आता आशा भोसले. सौदागर फिल्मात

0: सौदागर फिल्मात हो आवाज आशिल्लो आशा भोसले हांचो. तुम्ही ताल थल्ला फिल्मी संगीताचेर आयकत चित्रसंगीत.
1: हॅलो इश्टानो, इश्टानो आमच्या फिल्म इंडस्ट्रीन जायतो लोक असो आसा जो फिल्मातल्यान पयसो जोडटा, जाल्यार कांय जाण नामना मेळयतात. पूण अशे भोव थोडे रचनाकार आसात जे फिल्म इंडस्ट्रीक स्वतः सृजनात्मक योगदान दितात. अशेंच एक नाव जाणे भारतीय सिनेसृष्टीक आपल्या कलेन गिरेस्त केला वयल्या पावण्यार व्हेला, आनी ते आसात द किंग ऑफ म्युझिक इळया राजा.

इसई ज्ञाने म्हणाल संगीतातलं बुधवंत. खऱ्यानीच इळयाराजा सराच्या कंपोझिशनांची व्याप्ती पळत झाल्यावर अजाब जाता. इथलं व्हेरिएशन्स, इथली विविधता आहे, इथलं अस्थेटिक सेन्स.

लागी लागी हजार चित्रपटांक संगीत 7,000 सॉंग्स 20,000 भायर कॉन्सर्ट संसार भर सादर केल्लो असो हो किंग इळया राजा।

तांका क्लासिकल गिटार वादनात गोल्ड मेडल फाव जाला. पश्चिमी शास्त्रीय संगीतातली हार्मनी आणि स्ट्रिंग अरेंजमेंट्स भारतीय सिने संगीतात हाडपी पहिलो संगीतकार म्हणल्यार इळयाराजा. बॅकग्राऊंड म्युझिका खातीर मुद्दम ध्वनिमुद्रण तंत्र शिकून घेवपी हो मनस्वी संगीतकार.

1993 वर्षा सिम्फनी नंबर 1 ही पश्चिमी शास्त्रीय संगीताची ताणी रचना भरली आणि या सिम्फनीची प्रस्तुती लंडनच्या रॉयल फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्रान केली. हो मान मिळवपी इळयाराजा हे पहिले आशियाई कलाकार.

2012 वर्षा तांका संगीत नाटक अकादमीचो अवॉर्ड मेळ्ळो आनी 2018 वर्षा तांका भारत सरकारान पद्म विभूषण ह्या गौरवान सन्मानीत केले. तमिळ लोकसंगीत, उपशास्त्रीय संगीत, पॉप, जॅझ, क्लासिकल, ब्लूज ह्या सगळ्याचो जर आनंद घेवपाक जाय, अणभव घेवपाक जाय जाल्यार इळयराजा सराचे संगीत श्रवण करचे. '76 आयज मेरेन कार्यरत आसपी हो संगीतकार ह्या व्हड डाऊन टू अर्थ संगीतकाराक इसाई

चित्रसंगीत कार्यावळ पुढे वळताना सुरेश वाडकर यांचा हा आवाज इलाय राजा यांच्या संगीत निर्देशनाखाला सदमा फिल्मात

नमस्कार, हांव मानसी आनी हो आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मानेस्त देशभक्त आनी राज्यकर्ते डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी हांका तांच्या बलिदान दिसा निमतान नमन केला. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले की श्यामाप्रसाद मुखर्जी हांणी आपले जिवीत देशाच्या उदरगती खातीर ओपले. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी हांची भौशीक जिणेतले धैर्य आनी राष्ट्र हिताची वचनबद्धताय येणाऱ्या पिळग्यांक प्रेरणा दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां फ्रांसाचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हांका मुंबयत भेट घेतले. हे बसकेन दोनूय फुडारी भारत फ्रांस रणनीती भागीदारीत जाल्ले प्रगतीचो नियाळ घेतले आनी प्रादेशिक आनी संसारीक म्हत्वाच्या प्रश्नाचेर विचारांचे आदान प्रदान करतले. एआय इम्पॅक्ट समिटात वांटो घेवपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या आमंत्रणा प्रमाण फाल्यां सावन इमॅन्युएल मॅक्रॉन तीन दिसांच्या अधिकृत भेटी उपरांत भारतांत येतले. नव्या सुरक्षा धोक्यांक आनी आव्हानाविशी जागृताय रावपाची गरज सध्या आसा हाचेर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हांणी भर दिलो. नवी दिल्लींत जाल्ल्या 16व्या ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बसकेंत उलयतना अजीत डोवाल हांणी ही माहिती दिली. अमेरिकेच्या दरधोरणांत बदल जाल्ल्यान ओनूच्या वर्साचे सुरवेक वाटाघाटी केल्ल्या चौकटीत खंड पडल्या उपरांत प्रस्तावीत द्विपक्षीय व्यापार करार वाचोवपा खातीर भारत आनी अमेरिकेमदीं आयज उच्च पांवड्यावेली व्यापारी उलोवणी सुरू केल्यो. वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी नवी दिल्लींत अमेरिकेचो व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर आनी भारतांतलो अमेरिकेचो राजदूत सर्जिओ गोर हांची भेट घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सांजे नवी दिल्लींत राष्ट्रपती भवनांत जावपी दुसऱ्या नागरी सन्मान सुवाळ्यांत 2026 पद्म पुरस्कार प्रदान करतली. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आयज नवी दिल्लींत नॅशनल एग्रीकल्चर को ऑपरेटीव्ह मार्केट

क्रिकेटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या लिलाव पोर्टलाचे उक्तावण करतले. अनुसूचित जाती आणि जमाती विद्यार्थ्यांखातीरची गोय इन्फोटेक महामंडळाची लॅपटॉप येवजण जाहीर जातकच ताचो लाव 10वी पास जाल्ल्या भुरग्यांनी घेवचो असे आवाहन गोय शालांत मंडळान केला. कॅलिफोर्नियात आयज सावन सुरू जावपी युएस ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व मुखेल शटलर लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा करतली. आणि भारतीय हवामान खात्यान फुडले दोन दीस आसाम, मेघालय, उपहिमालयन, अस्तंत बंगाल आणि सिक्कीम हांगा व्हडा प्रमाणात पावस पडपाचो अदमास उक्तायला. तशेंच बिहार, अरुणाचल प्रदेश, दर्यादेगेवेले कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, गोंय, ओडिसा, तेलंगण, केरळ आणि देशाच्या ईशान्य वाठाराचेरूय व्हडा प्रमाणात पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

सेर्जिओ गोर हांची भेट घेतली. युवा वेव्हार आणि खेळा मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिसानिमतान शुभेच्छा दिल्यात. शिक्षणीक मळावेले नवे अभ्यासक्रम, या अभ्यासातले नाविन्य आधुनिकता, संशोधन शिकोवपी शिक्षण ही आयच्या काळाची गरज आसा. म्हणून गोयच्या तरणाट्यांक हे शिक्षण राज्यात मेळचे म्हूण गोयांत खासगी विद्यापीठां येवप म्हत्वाची अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हणला. फिफा वर्ल्ड कपांत आयज अमेरिकेतल्या सेंटा क्लेरा हांगा जाल्ल्या गट जे मॅचींत आल्जेरियान जॉर्डनाक 2-1 अशे हारयले. दुसरे मॅचींत आयज न्यूयॉर्क स्टेडियमांत जाल्ल्या गट आयच्या मॅचींत नॉर्वेन सेनेगलाचो 3-2 असो पराभव केलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

10 वाजून 30 मिनटांचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ह्या कार्यावळींत तुमकां आयकुपाक मेळटलें. श्री नरसिंह बलू वडवट्टी हांचे क्लियरनेट वादन राग अलैया बिलावल. उपरांत दनपारच्या सभेन 11:05 गाता रहे मेरा दिल. 12 वरांचेर कार्यावळींची रुपरेषा. 12:05 फोन इन अस्तुरी ह्या कार्यावळींत फाल्यांचे मुखेल सोयरे आसा सतीश सुब्राय नायक, अध्यक्ष पब्लीक एस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी आणि असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ एस्ट्रॉनॉमी गोवा. विषय आसा खगोलशास्त्राच्या मळार. सादर करपी चारुशिला देसाय. उपरांत 1:05 कानावळां. 1:40 सदाफुली ही कोंकणी गितांची कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. दोन वरजावन 30 हिंदी फिल्मी गितांची कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. आमच्या तिसऱ्या सभेन सांज वेळार 5:30 यो आणि मराठी ह्या कार्यावळीत संगीता सुतार हांचे कविता वचन तुमकां आयकुपाक मेळटले. 6:05 कार्यावळींची रुपरेषा. शब्दोली ही कोंकणी गितांची कार्यावळ आसतली 6:15. 6:30 कोंकणीतल्यान खोबरो. उपरांत 6:35 कातारां. तशेंच 7 तिनी सांजा ह्या कार्यावळीत कोंडी ही अपुर्वा करपे हांची कथा तुमकां आयकुपाक मेळटली. 7:20 कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो. 7:30 चावडेर ह्या कार्यावळीत खेत बचाव अभियान ह्या विशयाचे राहुल कुलकर्णी हांची डॉ संजय कुमार उद्धरवर हांणी घेतिल्ली मुलाखत तुमकां आयकुपाक मेळटली. 8 कार्यावळींची रुपरेषा. 8:30 हिंदी कार्यक्रम. तशेंच 9:15 स्पॉटलायट. 9:30 चर्चा का विशय दिल्ली केंद्रावेल्यान. 10 कोंकणी संगीत खेळ तुमकां आयकुपाक मेळटलो सत्ती. उपरांत 10:30 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ह्या कार्यावळीत धोंडुताई कुलकर्णी हांचे गायन तुमकां आयकुपाक मेळटले. राग मीरा मल्लार. उपरांत राग सुहा. आणि 11:10 आमची तिसऱ्या आणि निमणी सभा सोंपतली. तर आयकुप्यानो ह्यो जाल्यो फाल्यां म्हादय चॅनलाचेर वितरावपाच्यो तरेकवार कार्यावळी.

ऐकुप्यानो, सुनील केरकर आणि मुग्धा गावकर यांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले. पुढल्या सुवातेर ऐकूया साईश आणि हर्षा यांचा आवाज.

0: बरें तर आयकुप्या न्हू, ह्या गीता संगताक आयची शब्दुली ही कोंकणी गितांची कार्यावळ हांगाच सोंपता. आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल आयकुप्यानो बरोबर 6:30 जाल्ली आसात. आयकुया कोंकणीतल्यान खबरो. नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती भवनांत आयज सांजवेळा जाल्ल्या दुसऱ्या नागरी भोवमान पुरस्कार सुवाळ्यांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी पद्म पुरस्कार भेटयले. देशांतल्या सर्वोच्च नागरी पुरस्कारापैकी पद्म पुरस्कारांचें वितरण पद्मविभूषण, पद्मभूषण आनी पद्मश्री ह्या 3 श्रेणींत दितात. हातूंत पत्रकार पी नारायणन हांकां पद्मविभूषण, आदले न्यायाधीश केटी तशेंच आदले टेनीस खेळगडे विजय अमृतराज, अभिनेता मामुटी आनी पार्श्वगायिका अलका याज्ञिक हांकां पद्मभूषण पुरस्कार फावो जाले. राष्ट्र पयली म्हळ्यार नेशन फर्स्ट हें तत्व भारताच्या वेगान वाडपी भरवशाच्या जागतीक शक्तींत जावपी परिवर्तना फाटलें मुखेल प्रेरणास्थान आसा अशें नवी दिल्लींत एका खासगी प्रसारमाध्यम संस्थेन आयोजीत केल्ल्या शिखर परिशदेंत उलयतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणलें, फाटल्या दशकांत देशाच्या यशाची बुन्याद विश्वास, स्थिरता आनी व्यापक जागतीक हिताकडे आशिल्ली कटिबद्धता हाचेर आदारिल्ली आसा अशें तांणी म्हणलें. सरकाराच्या 12 वर्सांच्या कार्यकाळाचेर उजवाड घालतना तांणी म्हणलें की स्वच्छ भारत, मेक इन इंडिया, खादीक प्रोत्साहन आनी थळाव्या उत्पादनांक तेंको ह्या सारखे उपक्रम यशस्वी जाले कारण नागरिकांनी राष्ट्रनिर्मितीची भावना स्विकारली. हालींच्या काळांत जवळपास 25 कोटी लोक गरिबीतल्यान भायर आयले जाका लागून एका व्हड नवीन मध्यम वर्गाचो उदय जाला आनी आर्थिक हालचालीक चालना मेळ्ळ्या. परवडपी घरां, कर सुदारणा, भलायकी सेवा योजना आनी सुदारीत शारी मुळाव्या सुविधांचो उल्लेख करत तांणी गरिबांक आनी मध्यमवर्गीयांक सक्षम करप ही मुख्य प्राथमिकता आशिल्ल्याचें अधोरेखीत केलें.
1: पिछले 12 वर्षों के जो भी सिद्धियां देश की रही है उनके मूल में राष्ट्र प्रथम की भावना ही केंद्र में है. स्वच्छ भारत अभियान से लेकर मेक इन इंडिया, खादी खरीदने पर जोर, स्थानीय वस्तुएं खरीदने पर जोर, ये सारे इनिशिएटिव इसलिए सफल हुए क्योंकि देश की जनता ने देश को सबसे ऊपर रखते हुए अपना कर्तव्य निभाया.
0: केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हांणी आज सांगले की नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हळ्यार नाफेड देशातल्या सुमार 74 लाख शेतकऱ्यांक मदत करता. नवी दिल्लीत अटल अक्षय उर्जा भवनात नाफेडच्या nafex.in या लिलाव पोर्टलाचें उक्तावण करतना तांणी हें म्हळें. शाह हांणी डॉ श्यामाप्रसाद मुखर्जींक तांच्या पुण्यतिथी निमतान श्रद्धांजली ओपली. राष्ट्रवाद, सांस्कृतीक राष्ट्रवाद आनी भारतीय संस्कृतीचे पुरस्कर्ते म्हूण तांणी डॉ श्यामाप्रसाद मुखर्जींची प्रशंसा केली.
2: नाफेड ने एक प्रकार से nafex.in, दृष्टि, ईआरपी और नाफेड कल्याण, ये 4 पहलों की शुरुआत की. तो वो क्रांतिकारी इसलिए कि नाफेड जो 2014 में बंद होने की कगार पर आ गया था, आज नाफेड ये सारी पहल कर 500 करोड़ के मुनाफे के साथ, 30,000 करोड़ के टर्नओवर के साथ देश के 74 लाख किसानों की सेवा कर रहा है.
0: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हांणी नवी दिल्लीत सुरू आशिल्ल्या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या 16व्या बसकेच्या निमतान चर्चा केली. ह्या बसकेंत स्थिर आनी विधायक द्विपक्षीय संबंध, भारत आनी चीन ह्या दोनी वटांनी विश्वास आनी परस्पर समजिकाय वाडोवपाक मदत करतले हाचेर डोवाल हांणी भर दिलो.
3: वी नीड टू बी कॉग्निझंट ऑफ द न्यू सिक्युरिटी थ्रेट्स एंड चॅलेंजेस. नॉन ट्रेडिशनल थ्रेट्स have transcended national borders and have developed defeat systems against conventional responses. Innovative disruptive technologies, more camouflaged variants of terrorism, cyber threats in a world which is getting increasingly digitized, they all constitute an important threats for us.
0: FIFA World Cup and

हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडियो वेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलोवण्यो कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुम्ही मजरत आयकात आनी आस्वाद घेतात.

आयकुप्यानो फेल्सी हांच्या आवाजान तुम्ही हे गीत आयकले. फुडल्या सुवातेर आयकुया विजयचारी चित्रा रुपेश ऑरवेल आणि सांगात्यांचो आवाज.

233 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स. आकाशवाणी पणजी केंद्राची ही मादळी वाहिनी. श्रोते हो 7 वाजताय ऐकूया मराठी चित्रपट संगीत. रसिक श्रोते हो नमस्कार. मराठी चित्रपट संगीताच्या ह्या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. श्रोते हो सर्वप्रथम ऐकूया

0: श्रोतेहो, सर्वप्रथम ऐकूया तुझ्या वाचून कर्मेना ह्या चित्रपटातलं गीत. अनुराधा पौडवाल यांचा स्वर.
1: विसरून जाऊ सारे क्षण भर.

श्रोते हो, गम्मत जम्मत ह्या चित्रपटातलं गीत तुम्ही ऐकलं. किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांचा स्वर होता. शांताराम नांदगावकर यांची रचना.

श्रोते हो, मधुचंद्र ह्या चित्रपटातलं गीत तुम्ही ऐकलं. महेंद्र कपूर आणि आशा भोसले ह्यांचा स्वर होता. एन दत्ता ह्यांचं संगीत आणि ग दि माडगुळकर ह्यांची रचना.

0: श्रोते हो, आशा भोसले यांच्या स्वरात हे गीत तुम्ही ऐकलं आणि ह्या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे.
1: तिन्ही सांजेला जसे दिवे लागण तशी कार्यक्रमातही वेगवेगळ्या विषयांचा समावेश, कला साहित्य संस्कृतीचा उद्घोष. संध्याकाळी 7 वाजता तिन्ही सांजा महादई चॅनलवर. तिन्ही सांजा.

0: युवामनाच्या ताज्या टवटवीत कल्पनांना मूर्त रूप देणारा कार्यक्रम युववाणी मराठी,
1: कथा, काव्य, संगीत, मुलाखती यांचा आस्वाद घ्या युववाणी मराठीतून.
0: प्रसारण दर बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी 5:30 273.1 meters अर्थात 1287 kilohertz आकाशवाणी पणजीच्या म्हादई वाहिनीवरून.
1: युववाणी मराठी, युवा मनाचा तजेलदार.

0: कोंकणी भाशेच्या उदरगती संबंधी ह्या वेळार विद्यार्थ्यांनी सोपूत घेतलो. काली हांगाच्या पीएमसी सरकारी माध्यमीक शाळेतूय श्रेणी गोंयबाब जयंतीची कार्यावळ जाली. राष्ट्र पयली म्हळ्यार नेशन फर्स्ट हे तत्व भारताच्या वेगान वाडपी विश्वसनीय आनी भरवशाच्या जागतीक शक्तीत जावपी परिवर्तना फाटले मुखेल प्रेरणास्थान अशी नवी दिल्लीत एका खासगी प्रसार माध्यमाच्या संस्थेन आयोजित केल्ल्या शिखर परिषदेत उलयताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी म्हळे, फाटल्या दशकात देशाच्या यशाची बुनयाद विश्वास स्थिरता आणि व्यापक जागतिक हिताकडे आशिल्ली कटिबद्धता हाचेर आधारिल्ली असा असे त्यांनी सांगले.
1: पिछले 12 वर्षों के जो भी सिद्धियां देश की रही है उनके मूल में राष्ट्र प्रथम की भावना ही केंद्र में है. स्वच्छ भारत अभियान से लेकर मेक इन

0: भारत अभियान से लेकर मेक इन इंडिया, खादी खरीदने पर जोर, स्थानीय वस्तुएं खरीदने पर जोर, ये सारे इनिशिएटिव इसलिए सफल हुए क्योंकि देश की जनता ने देश को सबसे ऊपर रखते हुए अपना कर्तव्य निभाया।
1: यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळेला ऐकत आहात।
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात। ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन। एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
1: आकाशवाणी पणजी, आता मुखावेल्यो खबरो। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी सांगला की नॅशनल एग्रीकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड नाफेड देशातल्या सुमार 74 लाख शेतकऱ्यांक मदत करता। नवी दिल्लीत अटल अक्षय ऊर्जा भवनात नाफेडाच्या nafex.in या लिला पोर्टलाचे उक्तावण करताना त्यांनी हे सांगले। शाह आणि डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी त्यांच्या पुण्यतिथी निमित्तान श्रद्धांजली ओपली। राष्ट्रवाद, सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि भारतीय संस्कृतीचे पुरस्कर्ते म्हणून त्यांनी डॉ श्यामाप्रसाद मुखर्जींची प्रशंसा केली।
3: नाफेड ने एक प्रकार से nafex.in, दृष्टि, ERP और नाफेड कल्याण, ये चार पहलों की शुरुआत की, तो वो क्रांतिकारी इसलिए कि नाफेड जो 2014 में बंद होने की कगार पर आ गया था, आज नाफेड ये सारी पहल कर 500 करोड़ के मुनाफे के साथ, 30,000 करोड़ के टर्नओवर के साथ देश के 74 लाख किसानों की सेवा कर रहा है।
1: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हांणी नवी दिल्लीत सुरू आशिल्ल्या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या 16व्या बसकेच्या निमित्तान चर्चा केली। या बसकेत स्थिर आणि विधायक द्विपक्षीय संबंध, भारत आणि चीन या दोन्ही वटांनी विश्वास आणि परस्पर समजिकाय वाढवपाक मदत करतले, हाजे डोवाल हांणी भर दिलो।
4: वी नीड टू बी कॉग्निझंट ऑफ द न्यू सिक्युरिटी थ्रेट्स अँड चॅलेंजेस। नॉन ट्रेडिशनल थ्रेट्स हॅव ट्रान्सेंडेड नॅशनल बॉर्डर्स and have developed defeat systems against conventional responses. Innovative disruptive technologies, more camouflaged variants of terrorism, cyber threats in a world which is getting increasingly digitized, they all constitute an important threats for us.
1: जपान, चीन यासारखे विकसित देश आपापल्या मायभाषेचं मोठ्या प्रमाणात उपयोग करतात। आकाश लागून ते उदरगत करतात। गोयात दरेक कोकणी मनशान कोकणीतल्यान व्यवहार करपाक जाय, कोकणी भाषेविषयी अभिमान बाळगून कार्य करपाक जाय अशें मत मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी उक्तायला। गोवा कोकणी अकादमी आणि दिवचल कोकणी सेवा केंद्र हांच्या जोडपालवान श्रेणी गोयबाब हांच्या 149व्या जयंती निमतान आयोजित कार्यावळीत मुख्यमंत्री उलयताले। दिवचलचे आमदार डॉ चंद्रकांत शेटये, गोवा कोकणी अकादमीचे अध्यक्ष डॉ पूर्णानंद चारी, सदाशिव अलावलकर आणि हेर मानेस्त ह्या वेळार हजर आशिल्ले। मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी मुखार सांगले की संवसारात कोकणी साहित्य खूप नामनेक पावला, कोकणी साहित्यात दर्जेदार साहित्य निर्मिती जायत असा ही एक अभिमानाची गजाल जावन आसा। फाल्यां 24 जूनाक जावपी क्रिस्तांवांच्या फामात सांजांव उत्सवाचे तयारीक नीट आयला। दिवचल म्हालात विंगड विंगड सुवातींनी फाल्यां सांजांव उत्सव व्हडा उमेदीन मनयतले। ह्या निमतान दिवचल, मुळगांव, साखळी बाजार वाठारांत तशेंच वज्री आनी हेर सुवातींनी मनरिजवणेच्यो कार्यावळी, सर्ती आनी सांस्कृतीक कार्यावळींचे आयोजन केलां। म्हार्दोळ युनायटेड स्पोर्ट्स क्लबान आयोजित केल्ले 19वे फोंड्या तालुका फुटबॉल सर्तीचो म्हार्दोळ मैदानाचेर आरंभ जालो। सर्तीचे उक्तावण आदले जिल्हा पंचायत वांगडी दामोदर नायक हांच्या हस्तुकी जालो। पहिल्या सर्तीत उसगांव FC'न GSC बाणस्तारी पंगडाचेर 1-0 गोलान जैत जोडले। अखिल गोय 19 वर्सा सकयल्या बुद्धिबळ निवड चाचणीत उक्त्या गटात जोशुआ टॅलिस तर चलयांच्या गटात अस्मितीर से हाणी विजेतेपद पटकायला। भारतीय हवामान खात्यान आज ईशान्य भारत, उपहिमालयन अस्तंत बंगालच्या काय वाठारांनी घोग्यांनी पावस पडपाची शक्यता आशिल्ल्यान ऑरेंज अलर्ट जारी केला। फाल्यां मेरेन कर्नाटक, दर्यादेग, कोकण, गोंय, ओडिशा आनी तेलंगणा हांगाय घोग्यांनी पावस पडपाची शक्यताय आसा। आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो। राष्ट्रपती भवनात आयज सांजवेळा जाल्ल्या दुसऱ्या नागरी भोवमान पुरस्कार सुवाळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी पद्म पुरस्कार भेटयले। कोकणी भाषा मंडळान अखिल भारतीय कोकणी परिषद आणि रवींद्र केळेकार ज्ञानमंदिर शाळा हांच्या जोडपालवान श्रेणी गोयबाबा हांची जयंती मनयली। म्हार्दोळ युनायटेड स्पोर्ट्स क्लबान आयोजित केल्ले 19व्या फोंड्या तालुका फुटबॉल सर्तीचो म्हार्दोळ मैदानाचेर आरंभ जालो। आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो। आमच्यो मुखावेल्यो

आयकुप्यानो तुमी आयकतात चावडेर ही कार्यावळ. आमची ही कार्यावळ फुडें व्हरतना आयकुया निशा निगळे आनी धर्मानंद गुलतकर हांचो आवाज.

0: आणि हाँ आयकार गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान
1: गावामदी खास नाव गाव रे मोजो गाव।
0: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलार
2: गाव आणि हाव।
0: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक। सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजे केंद्रात सप्तसूर सप्तसूर।

0: आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कलागुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी, अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी।
1: प्लास्टिकचो कोयर गोरवां खातात आणि तांकां पोटाची दुयेंसां जाता। ह्याच दुयेंसांक लागून कितलीशीच गोरवां मेल्ल्यांची नोंद आसा। प्लास्टिकचो वापर बंद करुया, गोय प्लास्टिक मुक्त करुया। स्वच्छता ही सेवा।

0: नितळसाण महत्वाची, स्वतःच्या कुळीची, मनाची, घराची आणि सरभोवतणची स्वच्छता राखात आणि पर्यायान भलायकी.
1: कलात्म गोय ऐकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
2: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
3: कलात्म गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
1: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता.
4: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक, संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूक जाय.
1: कलात्म गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साई.
5: प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्यात येत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. महाराष्ट्रातले लोककलावंत भिकल्या धिंडा यांचा

0: समावेश. महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांची 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण झालं. साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी पी नारायणन यांना आणि समाज कार्यासाठी माजी न्यायाधीश न्यायमूर्ती केटी थॉमस यांना पद्मविभूषणानं सन्मानित करण्यात आलं. क्रीडा क्षेत्रासाठी टेनिसपटू विजय अमृतराज, हॉकीपटू सविता पुनिया यांचा पद्मभूषण प्रदान करून गौरव करण्यात आला. कला क्षेत्रातला पद्मभूषण पुरस्कार संगीत कलेसाठी अलका याज्ञिक तर लोककलेसाठी वेलापल्ली नटेशन आणि अभिनयासाठी मल्याळम अभिनेते मामुटी या मान्यवरांना मिळाला. महाराष्ट्रातल्या मान्यवरांमध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा तर नवजात बालक चिकित्सा तज्ज्ञ अर्मिडा फर्नांडिस यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. अभिनेता आर माधवन तसंच तारपा वादनासाठी प्रसिद्ध वारली लोककलावंत भिकल्या लाडक्या ढिंडा यांना कला क्षेत्रातली पद्मश्री मिळाली. उद्योजक डॉक्टर अशोक खाडे यांना उद्योग क्षेत्रासाठी पद्मश्री देण्यात आली. दिवंगत अभिनेते सतीश शहा यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार त्यांच्या बंधूंनी स्वीकारला. यावर्षी एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले, त्यापैकी 2 पद्मविभूषण, 60 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री आज वितरित झाले. केंद्रीय खाण मंत्रालयानं 56 महत्वपूर्ण आणि धोरणात्मक खनिज ब्लॉक्स तसंच 11 शोध परवाना ब्लॉक्सचा यशस्वी लिलाव केला आहे. मंत्रालयानं आतापर्यंत उपलब्ध करून दिलेल्या 88 ब्लॉक्सपैकी 56 ब्लॉक्सचा लिलाव पूर्ण झाला आहे. केंद्र सरकारनं प्रथमच गुजरात, उत्तराखंड आणि तेलंगणा इथल्या महत्वपूर्ण खनिज ब्लॉक्सचा लिलाव केला असून या टप्प्यात ग्रॅफाइट, दुर्मिळ पृथ्वी खनिज, टायटानियम यासारख्या खनिजांचा समावेश आहे. याशिवाय मंत्रालयानं नव्या व्यवस्थेअंतर्गत आतापर्यंत 11 अन्वेषण परवाने ब्लॉक्सचा लिलाव केला असून अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि ओदिशा इथल्या ब्लॉक्सचे प्रथमच लिलाव झाले. या लिलावांमुळे स्वच्छ ऊर्जा, संरक्षण क्षेत्र आणि प्रगत उत्पादन उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या महत्वपूर्ण खनिजांच्या शोध आणि विकासाला गती मिळणार आहे. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. या कृती दलात उत्तमोत्तम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल, त्यांना भ्रष्टाचार विरोधी पथक आणि नक्षलविरोधी पथकाप्रमाणे भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ANTF आपण उभा करतो आहोत, त्यासोबत आमच्या डोक्यात असं देखील आहे की जसं आपण आपला जो काही अँटी करप्शन ब्युरो आहे किंवा नक्षलवाद विरोधी मोहीम आहे या दोन ठिकाणी आपण इन्सेंटिव्ह दिला आहे, तर तशा पद्धतीनं आम्ही आता निर्णय करतो आहोत चांगले अधिकारी हे ANTF मध्ये गेले पाहिजेत, याकरता त्यांना स्पेशल पे किंवा वन स्टेप अहेड अशा पद्धतीनं जो त्या ठिकाणी काम करेल त्याला आम्ही ते डेझिग्नेशन देणार आहोत.
0: ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. April 2026 पर्यंत राज्यात अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 1142 गुन्हे दाखल झाले, त्यापैकी 1626 आरोपींना अटक झाली. त्यात 254 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त झाले असून अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरुद्ध 3199 गुन्हे दाखल झाल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या समोर सादर केला जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं.

0: विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन आणि सुहास शिर्षक यांना सभापती राम शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% 58% करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2-3% करायची घोषणाही त्यांनी केली. यानंतर 29 जून रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10,00,000 रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जर्मनीत सुहल इथं सुरू असलेल्या ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी आज 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई केली. शिव नरवालला पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल ज्युनियर प्रकारात रौप्य पदक मिळालं, तर याच प्रकारात युग प्रताप सिंग राठोडनं कांस्य पदक पटकावलं. भारतानं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तल ज्युनियर सांघिक प्रकारातही रौप्य पदक जिंकलं. या स्पर्धेत भारताची एकूण पदक संख्या 15 पोहोचली असून यात 5 सुवर्ण, 3 रौप्य आणि 7 कांस्य पदकांचा समावेश आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज गटफेरीतले महत्वाचे सामने होत आहेत. नॉकआउट फेरीत स्थान मिळवण्यासाठी सर्व संघ शर्थीची झुंज देतील. अमेरिकेत ह्युस्टन इथं गट के मध्ये ख्रिस्टियानो रोनाल्डोचा संघ उझबेकिस्तानचा सामना करेल. सलामीच्या सामन्यात बरोबरी पत्करावी लागल्यानंतर हा संघ आता पुनरागमन करण्यासाठी मैदानात उतरेल. हा सामना रात्री 10:30 सुरू होईल. अमेरिकेत बोस्टन इथं भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 1:30 गट एलमध्ये इंग्लंड आणि घाना यांच्यात लढत होईल. कॅनडा टोरंटो इथं 4:30 गट एलमधल्या आणखी एका सामन्यात क्रोएशियाचा सामना पनामाशी होईल. त्यानंतर उद्या सकाळी 7:30 ग्वाडलहारा इथं गट के मधल्या सामन्यात कोलंबियाचा सामना DR कॉंगोशी होईल. भारत, अमेरिका आणि इराण यांच्यातला सामंजस्य करार यशस्वी होईल अशी आशा असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठकीत ते आज बोलत होते. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी मंगोलिया दौऱ्यादरम्यान मंगोलियाचे परराष्ट्र मंत्री आणि उद्योग मंत्री यांची भेट घेतली. भारतीय नौदलाचं INS उदयगिरी हे युद्ध जहाज आणि INS कावरत्ती ही पाणबुडी विरोधी युद्धनौका अशी दोन्ही जहाजं व्हिएतनामच्या न्हा रोंग बंदरात पोहोचली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. महाराष्ट्रातले लोककलावंत भिकल्या धिंडा यांचा समावेश. महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थविरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातला प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प, तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांची 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: दोनशे 33° 1 मीटर म्हणजे 1287 KHz आकाशवाणी पणजी केंद्राचं

हो म्हादय चॅनल 8:15 आणि 27 सेकंद जाल्ले आसात. आयकुप्यानो आता ऐकूया गीत गजल ही कार्यावळ. सुरवेक ऐकूया जगजीत सिंग आणि चित्रा सिंग यांच्या आवाजान ही सुंदरशी गजल.

रुनालैला हांच्या आवाजान तुम्ही ही गजल ऐकली आणि इतल्यान गीत गजल ही कार्यावळ हांगात सोपता. 8:30 जाल्ली आसात. इंग्लीश प्रोग्राम तुमच्या खातीर घेवन येता LIS.

आयकू पियानो जॉयल रिबेलो हांच्या आवाजान तुम्ही हे गीत आयकले. आयकू पियानो मोग केन्नाच उतरांनी उक्तावंक मेळना तो फक्त काळजान जाणवता हे सांगपी एक गीत आयकुया सेबेस्तियन एम्ब्रागांझा हांच्या आवाजान.

ऐकू प्यानो, एक अस्तुरी फकत सोबीत काहीची मूर्त न्हय, तर धीर, मोग आणि त्याग हाची ती प्रतिमूर्त असता. ताका लागून अस्तुरीचे सुखूय खूपच गरजेचे असता. तर हे सांगपी एक गीत तुम्ही ऐकले यंग चिकू हांच्या आवाजान. तुम्ही ऐकतात गोयची ल्हारा ही कार्यावळ. आमची ही कार्यावळ फुडें व्हरतना ऐकूया आल्फ्रेड रोज आणि एम बॉयर हांचो आवाज.

0: कित्याक म्हणूंक सोदताय
1: हांव जायते म्हणूंक
0: लोकांक तर कोंकणीक आतां म्हळ्यार लोकां लागीं नाचोंक जाता
1: आरे तूं पळयलो कितें सोदमताय तूं सोदमता इंग्लीश कांतारा म्हणल्यार लोक इंग्लीश भाशेन नाचता म्हणून
0: डेफिनेटली लोक नाचता फॉक्स ट्रॉट चा चा चा असल बस स्टॉप
1: अरे फॉक्स ट्रॉटाक कोंकणी नांव ना रे इंग्लीश कित्याक सांगता डू यू नो द नेम ऑफ द फॉक्स ट्रॉट इन कोंकणी
0: व्हाट इज इट
1: द नेम ऑफ द फॉक्स ट्रॉट इन कोंकणी इज आंतोन जुआव फेर्नांडीस
0: अरे वा अरे आणि चा चा चा
1: चा चा चा इज पेद्रू कायतान रोड्रिगीस
0: आणि बस स्टॉप
1: दुमिंग इनास पियादात पोस्कोटो यू डोंट नो एनीथिंग
0: इन इंग्लिश आय विल सिंग इन इंग्लिश द सेम सॉन्ग आय वॉन्ट यू टू सिंग इन कोंकणी आय चॅलेंज यू
1: यू चॅलेंज
0: मी थाउजंड
1: नॉट थाउजंड बट रुपीज
0: रुपीज एनी ऑलराइट स्टॉप द वर्ल्ड

0: आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कलागुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी, अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी।
1: नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक। लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओवेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात। अश्योच मनभुलोवणे कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान। हांव त्यो आयकून आनंद घेतां, तुम्ही मजरत आयकात आनी आस्वाद घ्यात।

ऐकुप्यानो, तुम्ही ऐकतात गोयची ल्हारा ही कार्यावळ. आमची ही कार्यावळ फुडें वर्तना ऐकुया रोमाल्डो हांचो आवाज.

0: सोनिया आणि जुडी यांच्या आवाजात तुम्ही हे गीत ऐकले. ऐकुप्यानो, तुम्ही ऐकतात गोयची ल्हारा ही कार्यावळ.
1: अरे अरे अरे, गुळ्यांची स्ट्रीप बाहेर किड्या उडयली.
2: अगो, गुळ्यो सोपल्यो मगो त्यो.
1: गुळ्यो सोपल्यो म्हणून ती स्ट्रीप बाहेर उडव? तुका खबर ना
2: किती
1: घरान ओल्या कोयराची आणि सुक्या कोयराची अशो दोन बालद्यो असतात. किती कळे सांग?
2: ओल्या कोयराची वेगळी बालदी आणि सुक्या कोयराची वेगळी बालदी, अशो दोन बालद्यो.
1: चल तर सकल वच, उडयली सोपिल्ली वखद्यांची स्ट्रीप परत हाड आणि घरात आशिल्ल्या सुक्या कोयराच्या बालदेनूच उडय.
2: हा करता.
1: सुको आणि ओलो कोयर आपणेच व्यवस्थित उडवप ही स्वच्छतेच्या अभियानाची मुळावी सुरुवात.
2: बऱ्यो सवयो आपणवया, स्वच्छता राखूया.
1: स्वच्छता ही सेवा.
3: हाँ, नयन आडारकार मजे साहित्यिक जिणेतल्या वाटचालीत मैलाचो फातर थरिल्ल्या आकाशवाणीक अनु 90 वर्षां जातात. आकाशवाणीन कितल्याशाच नवोदित साहित्यिकांक विचारांच्या मुक्त मळबांत उरपाक प्रोत्साहित केला आणि करीत असा. आकाशवाणीन म्हजे फाटीच 48 वर्षांचे नाते. म्हाका घडोवपात आकाशवाणीचो व्हड वाटो असा. हाँ, म्हज्यो खोस बरी शुभेच्छा प्रकटायतां.

ऐकुप्यानो, तुम्ही ऐकतात गोयची ल्हारा ही कार्यावळ. ऐकुप्यानो, जिवीत म्हळ्यार एक उक्ते मळप जंय विचार उंच उडटात, खास करून सकारात्मकतायेन जियेल्यार जिणेचो दर एक खीण सोबीत आनी व्हड जाता. ऐकुया एंथनी सेन गायता काजार जावंक आसा.

आवय हे फकत एक उतर न्हय, ती एक पुराय संवसार. हजारांनी नाते जोडपाक एकूच आयुष्य पुरो, तरी लेगीत सात आयुष्य लेगीत आवयचो मोग पुरायपणान समजून घेवपाक उणो पडटलो. आवयच्या मोगाक मर्यादा ना. आमची खुशी आणि दुःख दोनूय आपल्या आलिंगनात ती घेता. जिवितातले सगळ्यांत व्हडले देणे म्हळ्यार आवय. आयकुप्यानो, तुम्ही आयकले लॉरी आणि मारियो मिनेजीस हांच्या आवाजान हे गीत. आणि ह्या गीता संगताक आयची गोयची ल्हारा ही कातारांची कार्यावळ हांगात सोंपता. आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल आयकुप्यानो बरोबर 11 वरांचेर हिंदीतल्यान खबरो, उपरांत 11 वरां जावन 5 मिनटांचेर इंग्लिशींतल्यान खबरो आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतात.